हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होत. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात.
कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा, अर्थात 27 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र.

आज महालय आरंभ दिन आहे, अर्थात आजपासून पितृपंधरवडा सुरू होत आहे. नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथल्या श्री नारायण महाराजांचा आज जन्म

आज प्रतिपदा महालय आहे. आजपासून महालय आरंभ होत आहे. महालय म्हणजे पितृपक्ष, म्हणजेच भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या नातेवाईकाचं श्राद्ध पितृपक्षातल्या त्याच तिथीला करण्याची महत्वाची परंपरा हिंदू धर्मात आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. या श्राद्धविधीमध्ये आपल्या गोत्रातल्या ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वांचं पिंड रूपाने पूजन केलं जातं. या पक्षात यमलोकातून पितर म्हणजे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. त्यामुळे हा पक्ष म्हणजे पंधरवडा हा पितृकार्याला अगदी योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावं असं शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसेल तर ज्या तिथेला आपले नातेवाईक मृत झाले असतील त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करणं हे विहित असल्यामुळे अन्य शुभकार्य किंवा उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. महालय श्राद्ध करण्यामागे एक अशी विशिष्ट भावना आहे की आपल्या पूर्वजांचे उत्तम गुण आपण स्मरण करणं आणि त्याचं आचरण करणं आणि हे गुण पुढच्या पिढीलाही देणं, पितरांविषयी आदर बाळगणं, त्यांच्या नावे दानधर्म करणं आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणं हे वंशजांचं कर्तव्य आहे असं धर्मशास्त्र सांगतं.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 27 सप्टेंबर. स्मरण ही कृती आहे. गुरुने सर्व करावं ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो हीही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्चिष्य आहोत की नाही हे पाहावं. देहातीत व्हायला, गुरु आज्ञेप्रमाणे वागणं यापरते दुसरं काय आहे? मी देही नाही असं म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावं, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचं नाव घेऊन सांगतो की आपला नीती मार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते भगवंताकरिता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भक्ताचं लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारतं ते खरं संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो. खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणं होय आणि अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणंच होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं. विषय अंगभूत झाले असल्याने त्याचं स्मरण सहज राहतं, पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणं अगदीच सोपं नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केलं पाहिजे. तिथे अनुभव लवकर येईल. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होतं, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे वर वर क्रिया करून दुःख नाहीसं होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडं लक्ष द्यावं लागतं. याला भगवंताचं अधिष्ठान असणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं होय. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणं हेच अनुसंधान ठेवणं किंवा भक्ती करणं होय. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, ऐकूया एक भक्ती रचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ कोकीसरे या नावाचं एक गाव होतं। तिथे बावडेकर या नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता। तो पुराण सांगायचा। दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पूजलेलं होतं। त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती। अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि जमेल तेवढी त्यांची अंतःकरणपूर्वक सेवा करायची, कदाचित आपलं कल्याण होईल, बरे दिवस येतील, असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहतं गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटात आला। तिथेच त्याने बिराड केलं। नित्य सकाळ आणि संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि माधुकरी मागून जगायचं एवढा त्याचा परिपाठ होता। ब्राह्मणाच्या मनात आलं की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामींची काहीच सेवा करत नाही, म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचं स्वतःशी ठरवलं। आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकऱ्यांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली। तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, हा उद्योग करायला तुला कोणी सांगितलं? उठ, चालता हो पाहू। ब्राह्मण चमकला, त्याला आश्चर्य वाटलं। स्वामींची आज्ञा पाळणं तर क्रमप्राप्तच होतं। तो उठला, पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, पुराण सांगू लागला। स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिलं। परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी मात्र सोडायची नाही असं मनाशी ठरवलं। 6 महिने झाले, एक क्षण सुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभं केलं नाही। पुराणिक बुवा म्हणू लागले, काय पाप केलं आहे कळत नाही, स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्वांना जवळ करतात, मला पाहिल्यावर मात्र ते मला घालवून देतात, मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही, म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असं ठरवलं, स्वामींना माझी सेवा मंजूर नाही। ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। सेवेकरी म्हणू लागले, ही गेल्या काही जन्मातली पातकं तुम्हाला भोवत आहेत। बुवांना खूप वाईट वाटलं। साक्षात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ यांना मी नकोसा झालो आहे या विचाराने त्यांच्या मनाला खूप त्रास झाला होता। 6 महिन्याच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हतं। बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले। त्यांची बेचैनी मात्र खूप वाढली।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे। भगवंताचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यांना अश्रूच्या धारा लागायला हव्यात। ज्यांच्या डोळ्यात भगवंत जाणीवेचे अश्रू आहेत तो भाग्यवान साधक। भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो, परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्याजवळ अष्टौप्रहर उभा राहतो। त्यासाठी मन प्रथम नामातच रमावं लागतं। जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणाची सुरुवात नैमिषारण्यात होते. नैमिषारण्यात शौनकांनी सुतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आरंभी देवांना नमस्कार असो. मुनी म्हणाले, सुतजी, आपण सर्व काही जाणता आहात, म्हणून आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारित आहोत. देवांचा देव कोण? कोणत्या देवाचं ध्यान करावं? सृजन करणारा कोण? संहार करणारा कोण? लोकात धर्म निर्माण करणारा कोण? दुष्टांना शासन करणारा कोण? आणि त्याने कोणते अवतार घेतले आहेत? श्री सूत म्हणाले, सर्व देवांचे देव नारायण होत. ते परब्रह्म आहेत. जगाच्या रक्षणासाठी ते अजन्मा असूनही अवतार घेतात. प्रथम त्यांनी कुमार रूप घेऊन ब्रह्मचर्याचं पालन केलं. दुसरा अवतार त्यांनी वराहाचा घेतला. तिसरा नारदाचा. चौथा नरनारायणाचा. पाचवा सिद्धेश कपिलाचा. सहावा अत्रिमुनींच्या उदरी. सातवा स्वयंभूव मनू. आठवा मेरू देवी. नववा मत्स्य अवतार. दहावा कूर्म अवतार. अकराव्या अवतारात कमठ अवतार. बारावा अवतार धन्वंतरीचा. तेरावा अवतार मोहिनीचा. चौदावा अवतार नृसिंहाचा. पंधरावा अवतार वामनाचा. सोळावा अवतार परशुरामाचा. सतरावा अवतार रामचंद्रांचा. अठरावा अवतार पराशर मुनींचा. एकोणीसावा अवतार नरदेवत्वाचा. विसावा आणि एकविसावा अवतार यादवांच्या घरी बलराम आणि कृष्ण या रूपाने भगवानाने जन्म घेतला. नंतर कलियुगात बुद्ध अवतार परमेश्वराने घेतला. आणि जेव्हा कलियुगाचा अंत येईल तेव्हा भगवान कल्की या नावाने अवतार घेतील. तसे परमेश्वराचे असंख्य अवतार आहेत. मनु, वेदज्ञ आदी सर्व विष्णूचे कला अंश अवतार आहेत. प्रथम व्यास मुनींनी 8800 पद्यांनी पूर्ण असं हे गरुड पुराण मला सांगितलं होतं. यानंतर गरुड पुराणाची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊयात. मुनींनी विचारलं, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुड महापुराण कसं सांगितलं होतं ते सांगा. सूत म्हणाले, एकदा मी मुनींबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तिथे व्यास मुनी मला भेटले आणि तिथे मी त्यांना यासंबंधी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितलं होतं. व्यास मला म्हणाले होते की एकदा ते आणि नारद, दक्ष आणि भृगु इत्यादी सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितलं. त्यांनी सांगितलं की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्री शंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचं ध्यान करतात असं आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी भगवान विष्णूंचं ध्यान करीत आहे. भगवान विष्णू हा देहरहित आहे. अग्नी त्यांचं मुख आहे. आकाश त्यांची नाभी आहे. जमीन हे त्यांचे पाय होत, तर चंद्र, सूर्य त्यांचे नेत्र होत. अशा त्या विष्णूंचं मी ध्यान करतो असं श्री शंकरांनी आम्हाला कथन केलं. हे तिन्ही लोक त्यांच्या उदरात आहेत. सर्व दिशा म्हणजेच त्यांचे बाहू होत. पवन त्यांचा उच्छ्वास होय. मेघ त्यांचे केस होत. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या होत. अशा त्या श्री विष्णूंचं मी ध्यान करतो. असे हे विष्णू काळालाही भेदून जाणारे आहेत. यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून ते वेगळे आहेत. ज्यांचा आदिकाल नाही असे हे रुद्रदेव श्वेतदीपात राहतात. त्यांच्या भेटीला सर्वजण गेले. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. भगवान हरी रुद्राला म्हणाले, मीच ध्यान करण्याला योग्य आहे. मानवांनी शुद्ध आचारव्रत नियम पाळले तर मी त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतो. सर्वप्रथम गरुड पक्षाने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो. तो म्हणाला, माझी आई विनता हिला नागांनी दासी केलं आहे. आपण मला असा वर द्या की मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन
आणि आईची सुटका करेन। त्याचप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी। विष्णू म्हणाले, हे गरुडा, जे काही तू मला सांगितलं आहेस त्याप्रमाणे होईल। तुझ्या नावाने लोक पुराण रचतील। अशा प्रकारे श्री विष्णूंनी गरुडाला वर दिल्याने त्याने विष्णूंना प्रणाम केला आणि कालांतराने त्यांच्या भक्तीचं प्रतीक म्हणून हे गरुड पुराण निर्माण झालं। नैमिषारण्यात कीर्तन पुराण उपक्रम या नावाने जी सत्र चालत त्यामधलं हे गरुड पुराणाचं सत्र होतं। सूत म्हणाले, हे शौनका, नैमिषारण्यात सर्व मुनी जमले असता गरुड पुराणासंबंधीची माहिती मी तुला सांगतो आहे। गरुडाने सर्व देवांवर विजय प्राप्त करून अमृत प्राप्त केलं आणि आपल्या आईची त्याने नागांपासून सुटका केली। यासंबंधीच्या कथा म्हणजे पुराण कीर्तन उपक्रम होय, त्या तुम्ही माझ्यापासून आता ऐकाव्यात। यानंतर गरुड पुराणामध्ये भाग येतो तो सृष्टी कथनाचा। श्री रुद्रदेव म्हणाले, आता आपण सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतर आणि वंशानुचरित्र यासंबंधी सांगावं। श्री हरी म्हणाले, नारायण या जगाला जन्म देऊन त्याचा नाश करतात, तेच व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपाचे आहेत। विष्णू व्यक्त स्वरूपाचे आहेत आणि त्यांचं अव्यक्त स्वरूप पुरुष आणि काळ होय। तेच बुद्धी आणि मन होत, तेच आकाश वारा तेज जल भूमी यांचं सृजन करतात। चार गुणांनी युक्त ब्रह्मदेव रजोगुणांचा असल्याने तो शरीर धारण करतो आणि तोच हे जग निर्माण करतो। देव असुर मनुष्य यांची निर्मिती तोच करतो, तोच पालन करतो आणि तोच संहार करतो। देवांपासून स्थावरापर्यंत चार प्रकारची प्रजा असते। ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले, नंतर देव असुर पितृगण आणि मनुष्य अशी चार प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाने निर्माण केली। नंतर गंधर्व उत्पन्न केले, त्यानंतर त्याने पशुपक्षी निर्माण केले। फल मूल इत्यादी गोष्टीही अशाच प्रकारे त्याने निर्माण केल्या। त्यानंतर गरुड पुराणामध्ये सृष्टीविवरणाची दोन प्रकरणं आहेत, त्यातल्या पहिल्या भागात काय म्हणलंय ते जाणून घेऊयात। श्री हरी म्हणाले, अशा प्रकारे हे जग निर्माण करून त्यात प्रजा आणि प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केले। नंतर येथे त्याने अनेक प्रकारचे ऋषी मुनी यांना निर्माण केले। दक्षिणेला त्याने दक्ष निर्माण केला। दक्षाने आपल्या पत्नीपासून अनेक कन्यांना जन्म दिला। त्या कन्या त्याने विद्वानांना म्हणजे ब्राह्मण पुत्रांना दिल्या। सती रुद्राला दिली, रुद्राला अगणित पुत्र झाले। दक्षाने भृगुला ख्याती नावाची आपली मुलगी दिली। मनुला आयाती आणि नियती अशा आपल्या दोन मुली दिल्या। त्यांच्यापासून प्राण आणि मृकुंड असे दोन पुत्र त्यांना झाले। मार्कंडेय मृकंडूपासूनच झाले। ब्रह्मदेवाचा मुलगा मरीची याला संभूती ही आपली कन्या दक्षाने दिली। त्याला विरज आणि सर्वंग ही दोन मुलं झाली। स्मृती ही मुलगी दक्षाने अंगिरा मुनींना दिली। तिने सिनीपाली कुदू राका अनुमती इत्यादींना जन्म दिला। अनुसूया ही आपली कन्या दक्षाने अत्री मुनींना दिली। तिच्यापासून सोम दुर्वास आणि महायोगी दत्तात्रेय ही मुले झाली। पुलस्त्य मुनींना प्रीती ही दक्षकन्या दिली होती। ऋतुला सुमती ही कन्या त्याने दिली होती। स्वाहा अग्निदेवाला दिली होती। स्वधा पितृगणाला दिली होती। स्वयंभुव मनूने शतरूपा देवापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन मुलांना जन्म दिला। त्याप्रमाणे प्रसूती आणि आपूती या दोन कन्यांनाही जन्म दिला। देवहूती ही तिसरी कन्याही त्यांना झाली होती। अशा प्रकारे दक्षाने 24 मुलींना जन्म दिला होता। त्यांची नावं थोडक्यात अशी सांगता येतील, श्रद्धा लक्ष्मी धृती तुष्टी पुष्टी मेघा क्रिया बुद्धी लज्जा वपू शांती मृद्धी कीर्ती या 13 मुली दाक्षायणायन प्रभू धर्माने आपल्या भार्या करण्यासाठी ग्रहण केल्या होत्या
आणि ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नाती, अनुसूया, ऊर्जा, स्वाहा, स्वधा यांना क्रमाने भृगु, भव, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, अत्री, वसिष्ठ, वहीन आणि पितरांनी ग्रहण केलं होतं. श्रद्धेला काम, चलाला दर्प, धृतीला नियमात्मा, तुष्टीला संतोष आणि पुष्टीला लोभ ही मुले झाली. मेधेला श्रुत, क्रियेला दंड, लज्जेला विनय ही मुले झाली. शांतीला क्षेम, वृद्धीला सुख आणि कीर्तीला यश ही मुले झाली. कामाची भार्या रती होय, तिचा मुलगा परश होय. प्रजापती दक्षाने एकदा अश्वमेध यज्ञ केला होता. त्या यज्ञात त्याने सर्व जावयांना आपल्या मुलींसह बोलावलं होतं. सर्व मुली आणि सर्व जावई आले, पण रुद्रदेव आणि सती काही आले नाहीत. नंतर ती निमंत्रणाशिवाय तिथे आली आणि वडिलांनी तिचा अपमान केला, त्यामुळे सतीने आपला देहत्याग केला. नंतर तिने दुसरा जन्म हिमालयाच्या घरी घेतला. मेनापासून तीच झाली, तीच सती पार्वती शंकरांची पुढे भार्या झाली. विनायक गणेश आणि कार्तिकेय यांना तिने जन्म दिला. भृंगीश रुद्राने यज्ञाचा नाश केला आणि दक्षाला शाप दिला, तू मनुष्य होशील. या प्रसंगानंतर गरुड पुराणामध्ये सृष्टीविवरणाचा दुसरा भाग आलेला आहे, तो जाणून घेऊयात. राजा उत्तानपादाला सुरुची या पत्नीपासून उत्तम नावाचा मुलगा झाला. सुनीतेने ध्रुवाला जन्म दिला. ध्रुवाने जटाधराची आराधना करून उत्तम पद प्राप्त केलं. ध्रुवाचा मुलगा श्रिष्टी हा होय, त्याचा मुलगा प्राचीन ब्रहिर होय. अशा प्रकारे निरनिराळ्या मुनींनी निरनिराळ्या विख्यात पुत्रांना जन्म दिला आणि त्यांनी या सृष्टीचं नाव मोठं केलं. पृथू नावाचा राजा होऊन गेला. त्याने प्रजेसाठी या पृथ्वीचं पालन केलं. दक्षाच्या शापामुळे नारदाने कश्यप मुनींच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला होता. या कश्यपाच्या एकूण 13 बायका होत्या. त्यांची नावं अदिती, दिती, दनु, काला, अनायू, सिंटका, कद्रू, प्राधा, इरा, क्रोधा, विनता, सुरभी आणि खगा अशी होती. 11 रुद्रांची नावं आहेत हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृधाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली. सोमाच्या 27 भार्या होत्या. त्यांना नक्षत्र म्हणून आपण ओळखतो. विनताला 2 मुलं झाली, गरुड आणि अरुण ही त्यांची नावं होत. खगाने यक्ष आणि राक्षसांना जन्म दिला. मुनींनी अप्सरांना जन्म दिला. सूर्यादी परिवारापासून मनू इत्यादी मुनींनी हरीसाठी यज्ञ केला. सृष्टीविवरणाच्या या भागानंतर गरुड पुराणामध्ये सूर्यादी पूजा विधानाची माहिती आली आहे. रुद्र म्हणाले, सूर्याचं पूजन कसं करावं ते सांगा. स्वयंभुव मनूने सूर्यपूजन केलं होतं. हे पूजन मनुष्याला घरातील सौख्य प्राप्त करून देतं आणि आयुष्याचे शेवटी त्याला मुक्ती प्राप्त करून देतं. श्रीहरी म्हणाले, मी आता सूर्यपूजेसंबंधी माहिती सांगतो. लोक मंत्राने सुद्धा सूर्याची पूजा करतात. या मंत्रांच्याद्वारे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवित, गंध, पुष्प, धूप, दीपक, नमस्कार, प्रदक्षिणा आणि विसर्जन इत्यादी पूजेचे प्रकार केले जातात. यासंबंधीचा मंत्र आहे ओम सूर्यासनाय नमहा, ओम नमहा सूर्यमूर्तये, ओम ह्राम ह्रीम सहा सूर्याय नमहा. अशा प्रकारे सूर्य आणि इतर देवतांचे मंत्र म्हणून पूजा करतात. यानंतर विष्णूंची पूजा करून सरस्वतीची पूजा करतात. या पूजाविधीनंतर गरुड पुराणामध्ये विष्णू पूजाविधी आला आहे. सर्व बाजूंनी भगवान विष्णूंनी आपलं रक्षण करावं असं ह्या वैष्णव पंजरात आहे. विष्णू पूजा करताना इतर पूजेप्रमाणे स्नान करून ही पूजा करतात. हृदयाच्या मध्ये विष्णूंचं ध्यान करावं
प्रथम संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी नावांनी ही पूजा करावी आणि शेवटी पूजेचे सर्व विधी पूर्ण करून विष्णूंची आरती करावी. विष्णू पूजा विधीनंतर गरुड पुराणामध्ये वैष्णव पंजर याविषयी माहिती आहे. हे हरी, आपली कौमुद गदा ग्रहण करा आणि दक्षिण दिशेने रक्षण करून माझी काळजी घ्या. हे विष्णू, सुदर्शन चक्र ग्रहण करून तुम्ही माझं पूर्व दिशेने रक्षण करा. हे विष्णू, आपण सौनंद नांगर होऊन माझी काळजी घ्या. मुसळद्वारा आपण उत्तर दिशेने माझं रक्षण करा. खड्ग, चर्म इत्यादी शस्त्र घेऊन आपण माझं ईशान्य दिशेने रक्षण करा. पांचजन्य शंख आणि अनुबोध पंकज घेऊन तुम्ही माझं आग्नेय दिशेने रक्षण करा. अशा प्रकारे नैऋत्य, वायव्य इत्यादी सर्व दिशांनी हे विष्णू आपण माझं रक्षण करा. अशा प्रकारचं हे महान वैष्णव पंजर शंकरांसाठी सांगितलं होतं. हे पंजर प्रथम कात्यायनीने ईशानीचं रक्षण करण्यासाठी म्हटलं होतं. त्यामुळे तिने महिषासूर आणि दानव रक्तवीर आणि इतर राक्षसांना ठार केलं होतं. हे वैष्णव पंजर भक्तिभावाने जपलं असता मनुष्याला संकटावर विजय प्राप्त करता येतो. वैष्णव पंजरानंतर गरुड पुराणामध्ये योग वर्णन याविषयी विस्तृत माहिती आहे. श्रीहरी म्हणाले, मी वासुदेव, जगन्नाथ आणि ब्रह्मात्मा आहे. मी देहधारी म्हणून नेहमी मनुष्याच्या देहात राहतो. मी सर्व प्रकारच्या देहांचं विसर्जन करतो. मी देहाच्या सर्व प्रकारच्या धर्मांपासून दूर असून क्षर आणि अक्षर यापासूनही मी दूर आहे. अशा प्रकारे विद्य मनुष्य ध्यानद्वारा योग साधना करून परमपदाला प्राप्त होतो. योग वर्णनानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू ध्यान आणि सूर्यार्चन याविषयी सविस्तर माहिती आहे. रुद्रदेव म्हणाले, त्या शंख, चक्र, गदा धारण करणाऱ्या शुद्धदेव, ईश, परमात्मा, भगवान विष्णू यांचं ध्यान करावं. हरी म्हणाले, हे रुद्र, हरीचं ध्यान संसाररूपी वृक्षाचा नाश करणारं आहे. त्याला रूप आणि अंत नाही. तो सर्वव्यापी अव्यय आहे. तो अक्षय, सर्वत्र गमन करणारा नित्य आणि महान ब्रह्म आहे. तो समस्त प्राण्यांचा ईश्वर आहे. तो सर्वांचा आधार आहे. तो लेपरहित आहे. तो मुक्त आहे. तो स्थूल देहरहित आहे. श्रीहरी म्हणाले, आता मी परत सूर्याच्या पूजेविषयी सांगतो. द्रव्य प्राप्तीसाठी त्याचं अशा प्रकारे पूजन करावं. आठ दलांचं कमल काढून नंतर आवाहनद्वारा तेथे सूर्याची स्थापना करावी आणि बारा सूर्यांची पूजा करावी. त्या बारा सूर्यांची नावं अशी, भग, सूर्य, अर्यमा, मित्र, सविता, धाता, महाबल, विवस्वान, त्वष्टा, पूषा, इंद्र आणि विष्णू. मनुष्याने पूर्व दिशेला सूर्याचं भक्तिभावाने पूजन करावं. सूर्यार्चनानंतर गरुड पुराणामध्ये मृत्युंजयार्चन याविषयी माहिती आहे. श्री सूत कश्यप मुनींना म्हणाले की मला गरुडाने जो मृत्युंजयाचा पूजा प्रकार सांगितला आहे तो तुला मी सांगतो. सर्वप्रथम ओंकाराचा उच्चार करावा. नंतर जू आणि नंतर सहा अशा प्रकारे ओम जूम सहा हा मंत्र मृत्यू आणि दारिद्र्य यांचा नाश करणारा आहे. हा मंत्र तीन अक्षरी असून त्यांचा जप केला म्हणजे मनुष्य मृत्यूरहित होतो आणि त्याने केलेली पापं किंवा वाईट गोष्टी यापासून त्याची सुटका होते. मृत्युंजयार्चनातल्या या मंत्राच्या विधीनंतर गरुड पुराणामध्ये शिवार्चन आणि पंचतत्व दीक्षा याविषयी माहिती आहे. श्री सूत म्हणाले, आता मी शिवपूजेसंबंधी माहिती सांगतो. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. शिव हा सर्व व्याप्त आहे. तो द्वादश मात्रात स्थित राहतो. त्याचं मनोभावे शुद्ध अंतःकरणाने पूजन आणि ध्यान करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये
श्रीकृष्ण पूजन विधी सांगितला आहे. श्री सूत म्हणाले, आता मी आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेसंबंधी माहिती सांगतो. यमुना आणि गंगा यांचे सुद्धा श्रीकृष्णाबरोबर पूजन करावे. श्रीकृष्ण पूजन करताना जप, ध्यान आणि पूजाविधीने श्रीकृष्णाचे मनोभावे पूजन करावे. असे केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यानंतर भगवान श्रीहरींनी गरुड पुराणात गायत्री न्यास कसा करायचा ते सांगितलं आहे. श्रीहरी म्हणाले, आता मी गायत्री न्यासाबद्दल माहिती सांगतो. गायत्री विश्वामित्र मुनींनी कथन केली आणि सूर्य या गायत्री मंत्राचे देव होत. ही गायत्री विष्णूंच्या हृदयात वास करते. गायत्रीला त्रैलोक्य चरण आहे आणि ती पृथ्वीच्या कुशीत वास करते असं समजावं. गायत्रीचं हे स्वरूप लक्षात घेऊन मग तिचा 12 लक्ष जप करावा. गायत्रीला 3 पदांची, 8 अक्षरांची आणि 4 पदांनी युक्त आणि 6 अक्षरांनी युक्त समजावं. त्रिपदा गायत्रीचा जप करावा आणि पूजनासाठी 4 पदा गायत्रीचा उपयोग करावा. ही गायत्री न्यास करताना तिची ठराविक स्थाने सांगितली आहेत. पायांच्या अंगठ्यांमध्ये, दोन्ही जांघांच्या मध्ये, जानूच्या मध्ये, उरूच्या मध्ये, गुह्यात, वृषणामध्ये, नाडीमध्ये, नाभीमध्ये, शरीराच्या उदरात, स्तनामध्ये, हृदयामध्ये, कंठामध्ये, ओठ, मुख, तालूमध्ये, दोन्ही स्कंधांच्या मध्ये, डोळ्यांमध्ये, भुवयांमध्ये आणि ललाटात न्यास करावा. पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम या दिशांनाही न्यास करावा आणि अशा प्रकारे गायत्रीचा जप करावा. श्री हरी म्हणाले, हे रुद्रा, मी आता तुला संध्या विधी सांगतो. ही संध्या केली असता वाईट गोष्टींचा नाश होतो. 3 वेळा प्राणायाम करून नंतर संध्येसाठी स्नान करावं. नंतर गायत्रीचा जप करावा. याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामाच्यामुळे मन, वाणी, शरीर इत्यादींमध्ये निर्माण झालेले दोष नष्ट होतात. गायत्रीचा रक्तवर्ण आहे, सावित्रीचा शुभ वर्ण आहे, तर सरस्वतीचा कृष्ण वर्ण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्वरूपाची जी त्रिपदा गायत्री आहे, तिचा विनियोग पूर्ण ज्ञान प्राप्त करूनच घ्यावा. सकाळची संध्या जप करून घ्यावी आणि संध्याकाळची संध्या बसून करावी. गायत्रीच्या न्यासानंतर गायत्री महात्म्य गरुड पुराणात सांगितलंय. श्रीहरी म्हणाले, गायत्री ही सर्वात महत्वाची देवी होय. गायत्रीचा जप 108 सहस्त्रवेळा किंवा 800 वेळा करावा. त्रिकाल संध्येच्या वेळी गायत्रीचा जप करावा. संध्येच्या वेळी गायत्रीचं आवाहन करून तिचं पूजन करावं. ओम भूर्भुव स्वाहा या मंत्राने तिच्या 12 नावांनी जप करावा आणि गायत्री, सावित्री आणि सरस्वतीला नमस्कार करावा. नंतर भूर्भुव स्वाहा हा मंत्र म्हणून अग्नीत समिधा आणि तूप टाकून हवन करावं. गायत्रीची प्रतिमा चंदन किंवा सुवर्ण यांनी बनवून तिचं पूजन करावं. या गायत्री महात्म्यानंतर गरुड पुराणात ब्रह्मध्यान ह्याविषयी माहिती आहे. श्रीहरी म्हणाले, ब्रह्मदेवाचं ध्यान करून वाणी आणि मनद्वारा त्याचं पूजन करावं. या शरीररूपी रथाचे इंद्रियरूपी अश्व चालविणारा विज्ञान होय. हा मनुष्य मनरूपी लगाम हाती घेऊन विज्ञानाच्या जोरावर या जगातून तरून जातो. अहिंसा इत्यादी गोष्टींना यम म्हणतात. शौच इत्यादी गोष्टींना नियम म्हणतात. पद्म इत्यादी गोष्टींना आसन म्हणतात. वायूवर विजय प्राप्त करणे या गोष्टीला प्राणायाम असं म्हणतात. या नावाने योगाचं एक अंग ओळखलं जातं. अशा प्रकारे ईश्वर चिंतन करण्याला ध्यान असं म्हणतात. मन केंद्रित करणं या गोष्टीला धारणा असं म्हणतात. असं मन एकाग्र करणं आणि ब्रह्मस्थिती जाणणं याला समाधी म्हणतात. जर निराकार ब्रह्माचं ध्यान करता येत नसेल तर साकार ब्रह्माचं चिंतन करावं. मी
आत्मा परब्रह्म आणि परमज्योती आहे. 24 मूर्तींचा मी शाळीग्राम शिळेत राहतो. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे राजा काळे आणि सहकारी यांचा.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 76वा श्लोक आहे. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा. समर्थ म्हणतायत, आपण अनेक गोष्टी करतो, कुठलीही गोष्ट धड करत नाही. नवे कर्म, कर्म आपण करतो, दिवसभर कर्म करत असतो, जन्माला आल्यापासून कर्म करत असतो, पण एकही कर्म धड होत नाही. एका श्लोकात पुढे म्हटलं आहे त्यांनी, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडे ना. जे आपण जे करतो आहोत ते योग्य तऱ्हेनं करतो आहे काय बघायला पाहिजे. इथं त्यांनी म्हटलं आहे, नवे कर्म. कर्म जे केलं जात आहे ते कर्म करताना भगवद्गीतेने जे सांगितलं आहे, कर्माचा कर्मयोग झाला पाहिजे आणि तिथून कर्मसंन्यासापर्यंत आलं पाहिजे. असा कर्मयोग आपला होतो का? प्रत्येक कर्म केलं की त्याच्यामध्ये मी केलं हा अहंकार असतो आणि त्याचं फळ मला काय ही अपेक्षा असते. उलट त्यांनी सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेशु कदाचन. भगवद्गीतेचा सुरुवातीलाच आहे, तुझा कर्माचा अधिकार आहे. तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, विहित कर्म आहे, स्वधर्म कर्म आहे, ते तू करायचं आहेस, ते तूच करायचं आहेस, तन मन धनानी करायचं आहे. पण त्याच्यात ते मी केलं हा कर्तृत्वाचा अहंकार टाकून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून फळाची अपेक्षा, ही जी ममत्वापोटी येते तीही टाकून घ्यायची. जे अहंकर्तृत्व आणि ममत्व हे दोन्ही टाकून मग कर्म करायचं आहे, तरच ते कर्म त्या कर्माचा योग झाला असं म्हणता येईल. आपण जन्मभर कर्म करतो, खूप कर्म करतो, कोणी कुटुंबासाठी करतो, कोणी समाजासाठी करतो, कोणी देशासाठी करतो, मोठ्याल्या संस्था काढतो, दानधर्म करतो, पण त्या प्रत्येकामध्ये मी केलं आणि मला त्याचं काय ही अपेक्षा राहते. मी एवढं समाजासाठी केलं पण आता समाज मला विचारत नाही, मी माझ्या मुलांना मोठं केलं आता ती मला विचारत नाहीत. हे जे आहे ह्या अपेक्षेपोटी दुःख आहे आणि त्यामुळे ते कर्म देखील यथासांग घडलं असं म्हणता येत नाही आहे. आणि समर्थांना ते मान्य नाही आहे. ते कर्म योग्य पद्धतीनंच व्हायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, नवे कर्म ना धर्म. धर्माची कृत्य करतो म्हणतो, त्याचं धर्माचं पालन तरी नीट होत आहे का? नाही. तर काय नेमकं करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे काही माहीत नाही आहे. ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणे करतो आहे. उपास तपास चालू आहेत, देवळाचे उंबरठे झिजवत आहेत, सोमवारी ह्या देवाला, मंगळवारी त्या देवीला, बुधवारी एका देवाला, गुरुवारी एका देवाला, निरनिळ्या देवाला जात आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं करतायत. म्हणतात, आम्ही देवाचं इतकं केलं. यांनी देवाचं केलं का देवानी यांचं केलं? पण हे म्हणत असतात, आम्ही देवाचं इतकं केलं तरी देवाने आमचं असं कसं केलं. जे देवाचं तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल देवाने तुमचं काहीतरी करायला पाहिजे या अपेक्षेनं तुम्ही केलेले आहेत. निष्काम भजन झालेलं नाही आहे, ते कामनी काय सगळं, त्याला वाणिज्य म्हणतात. जसं वाण्याच्या दुकानात पैसे द्यायचे आणि गुळ विकत घ्यायचा, तसं मी हे तुझ्यासाठी केलं, एवढं नाम घेतलं, आता तू काय माझ्यासाठी करणार, असं जर म्हणत असलो तर ते देखील बरोबर होत नाही. म्हणून धर्म करायला जातात, धर्माचं पालन नीट होत नाही. बरं, योग, योगाची साधना करायची असेल तर हठयोग का राजयोग? आला प्रश्न. हठयोगाची साधना अवघड आहे, समोर सद्गुरू पाहिजेत, नाही तर करता येत नाही. षडचक्र भेदून ती कुंडलिनी वर न्यायची सोपं काम नाही आहे, अनेक संकटं त्याच्यातून येऊ शकतात. मग हठयोग नको तर ठीक आहे, राजयोग, भक्तीसहित योग करा. जीवाची ताकद नाही आहे पलीकडे जायची, मग निदान भगवंताच्या भक्तीसहित योगाची साधना करा, तेही नीट होत नाही आहे. म्हणजे जे जे काही आपण करायला घेतो आहे ते कुठलंही आपल्या हातनं धड होत नाही. बरं, नवे भोग ना त्याग. भोग जे चांगले वाईट आपल्या वाट्याला प्राक्तनानुसार आपल्या कर्माप्रमाणे आलेले आहेत ते तरी आनंदाने भोगतो का? तेही नाही. त्याच्यातही पुन्हा दुःख आहेच, रडारड आहेच आहे. बरं, त्याग तोही नाही. कशाचा त्याग करायचा? विकारांचा त्याग करायचा आहे, कामनांचा त्याग करायचा आहे, वासनांचा त्याग करायचा आहे. ते केल्याने खरं म्हणजे जीवाला सुख मिळणार आहे, आणि त्याग होत नाही आहे. लालसा सुटत नाही आहे, वासना संपत नाही आहे. म्हणजे काहीच धड नाही. कर्म नाही, धर्म नाही, योग नाही, भोग नाही, त्याग नाही. ते म्हणतात काहीही सांग यथा सांग होत नाही आहे. मग आता काहीच होत नाही ना, मग निदान हे सगळं घडत नाही आहे, कळायचं आहे. पण जसं हवं तसं होत नाही. मग निदान म्हणे दास समर्थ म्हणतात, विश्वास नामी धरावा. मग निदान नामावर तरी विश्वास ठेव, मनापासून ठेव. विश्वास आज आहे आणि उद्या गेला गेला असं नाही, पक्का बसला पाहिजे. दृढ विश्वास निश्चयाने हे नाम मी घेईन म्हणजे घेईनच. ज्याचं नाम मी घेतो आहे तो माझ्या पाठीशी उभा राहील जेव्हा प्रसंग येईल तेव्हा. मी आत्तापासून त्याला धरून ठेवलेलं आहे. त्याला धरून ठेवल्यावर तो मला सोडणार नाही, एवढा तरी विश्वास. बरं, तो आहे कुठं? तुझ्याच अंतःकरणात बसलेला आहे. लांब कुठं शोधायला जायला नको त्याला. तुझ्या आत बाहेर तोच भरून आहे. बघ, तुला कळतंय का? हे आत बाहेरी मियाची कोण दिले? जगनिखिल माझेची होतेले. अरे, हे सगळं विश्व माझंच आहे, सगळं मीच भरून आहे. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. तुला हे सगळं विश्व परमात्मरूप दिसतंय का पा? ते जर दिसत असेल तर मग तुला काळजी करायचं कारण नाही आहे, कशाची चिंता करायची? एक भगवंतच भरून आहे. पण त्या वेगळं तुला दिसतंय ना, मग तो भ्रम आहे तुझा. जे दिसतं आहे तो भ्रम आहे. तुला दोरी दिसायच्याऐवजी अज्ञानामुळे अंधारामुळे साप दिसतोय, आणि त्या सापाला मारायला तू बसलायस. कसं त्याला मारायचं किंवा त्याला भिवून पळतोयस, दोन्हीपैकी काहीतरी होत आहे. तुला जर दोरी दिसली तर लक्षात येईल की भिण्याचं कारणच नाही, बागुलबुवा नाहीच आहे मुळी, तुला वाटतोय तुझ्या अज्ञानामुळे. असं जर लक्षात आलं तर तू नाम नामी विश्वास, त्या ठिकाणी विश्वास ठेव. प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा. सोडायचं नाही एकदा धरल्यानंतर, धरायचा याचा अर्थ कायम दृढ पक्का धरला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र, कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्रकरिता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग आहे गावती.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष. भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोताओं, प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज रविवार, भाद्रपद कृष्ण प्रतिपदा, अर्थात 27 सप्टेंबर 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र.

आज महालय आरंभ दिन आहे, अर्थात आजपासून पितृपंधरवडा सुरू होत आहे. नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथल्या श्री नारायण महाराजांचा आज जन्म

आज प्रतिपदा महालय आहे. आजपासून महालय आरंभ होत आहे. महालय म्हणजे पितृपक्ष, म्हणजेच भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या नातेवाईकाचं श्राद्ध पितृपक्षातल्या त्याच तिथीला करण्याची महत्वाची परंपरा हिंदू धर्मात आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. या श्राद्धविधीमध्ये आपल्या गोत्रातल्या ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वांचं पिंड रूपाने पूजन केलं जातं. या पक्षात यमलोकातून पितर म्हणजे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत आहे. त्यामुळे हा पक्ष म्हणजे पंधरवडा हा पितृकार्याला अगदी योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावं असं शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसेल तर ज्या तिथेला आपले नातेवाईक मृत झाले असतील त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करणं हे विहित असल्यामुळे अन्य शुभकार्य किंवा उत्सव या काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. महालय श्राद्ध करण्यामागे एक अशी विशिष्ट भावना आहे की आपल्या पूर्वजांचे उत्तम गुण आपण स्मरण करणं आणि त्याचं आचरण करणं आणि हे गुण पुढच्या पिढीलाही देणं, पितरांविषयी आदर बाळगणं, त्यांच्या नावे दानधर्म करणं आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणं हे वंशजांचं कर्तव्य आहे असं धर्मशास्त्र सांगतं.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराण संहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का. नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. त्यांची संहिता त्याला शिकवल्यावर जे ती मोठी आहे, गाथा आहे त्याचा, फार मोठा संग्रह आहे तो. त्या रोमहर्षणाचे सहा शिष्य आहेत: सुमती, अग्निवर्चा, मित्रायु, शांशपायन, अकृतव्रण, सावर्णी असे सहा शिष्य आहेत. या सहा शिष्यांना त्यांनी काही शाखा दिल्या. त्याच्यानंतर रोमहर्षणांनी आपल्याला मिळालेली जी पुराण संहिता आहे ती ह्या शिष्यांना शिकवून झाल्यानंतर शेवटच्या तीन शिष्यांनी त्याच्यामधून पुन्हा वेगळ्या तीन संहिता तयार केल्या. आपल्या आपल्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाला मिळालेली मिळून एक, अशा त्या चार झाल्या. आता ह्या घटनेचा उल्लेख विष्णू पुराणात आहे, अग्निपुराणात आहे आणि आता व्यासकृत पुराणांची संख्या 18 कशी झाली ते आपल्याला सांगते. भागवतामध्ये त्यांनी लिहिलं आहे की पुराणं 18 कशी झाली. त्रय्यारुणी कश्य म्हणाले, कश्यप, सावर्ण्याकृतव्रण, वैशंपायन, हारितेभ्यः षडभ्यः, षट पुराणानी, रोमहर्षणा चत्वारी, व्यासात सप्त, एवं सप्तदश पुराणानी, व्यासाश्रमेय धित्य भागवतम शुको वदिष्यतीति व्यासाज्ञप्त उग्रश्रवा अपि शुकमुखात शुश्राव. त्यांनी असं म्हटलं की रोमहर्षणाचा पुत्र जो उग्रश्रवा, म्हणजे व्यासांनी रोमहर्षणाला सांगितलं, रोमहर्षणांनी सहा शिष्यांना सांगितलं, सहा शिष्यातल्या तीन शिष्यांनी त्याच्या तीन संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाची एक, अशा चार संहिता झाल्या. आता त्या संहिता त्यांनी आपला जो पुत्र आहे उग्रश्रवा त्याला त्या दिल्या. आता त्यांनी काय केलं, त्याला कुणी कुणी आता संहिता दिल्या, तर त्रय्यारुणी, कश्यप आदी हे जे सहा रोमहर्षणाच्या शिष्यांकडून जे मिळाले ते सहा पुराणं मिळाली. नंतर रोमहर्षणाकडून चार, म्हणजे ह्या वरच्या त्यांच्याकडून जे शिष्य पुढे गेले त्याच्यातून जी परंपरा निर्माण झाली त्या परंपरेने सहा पुराणं दिली. रोमहर्षणाकडून चार पुराणं मिळाली, व्यासांच्याकडून सात पुराणं त्याला मिळाली, सप्तदश पुराणांनी व्यासांनी त्यांना दिलेली आहेत, असं एकूण 17 पुराणं त्याला मिळाली. आणि व्यासांनी त्यांना सांगितलं की 18 पुराण भागवत आहे, हे उग्रश्रवा ते पुराण तुला शुक सांगतील आणि शुकमुनींच्याकडून ते पुराण तू ऐक, असं त्याप्रमाणे 18 पुराणं या 18 पुराण शुकमुखातून आणि 17 पुराणं या पद्धतीने, अशी 18 पुराणं त्या ठिकाणी एकत्र झाली आणि ही 18 पुराणं आदी पुराणं म्हणून प्रसिद्धीला आली. ही मूलभूत पुराणं आहेत. अशा ह्या मूलभूत पुराणांची जी श्लोकसंख्या होती त्या 18 पुराणातल्या प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या 12,000 होती. नंतर भविष्य पुराणांनी त्याचा दाखला दिलेला आहे. लोकांनी आवडलेलं आख्यान पुराणात घाल, आवडलेलं आख्यान पुराणात घाल, असं करून ती संख्या पुष्कळ वाढवत गेली आणि पुराणांची संख्या आताची जी आहे ती या एका श्लोकातच त्यांनी म्हटलेलं आहे की एकूण जे पुराण संख्या आहे ती 400,000 श्लोकांची झाली. म्हणजे ही जर 2-2.5 श्लोकांची होती तर त्यात 1,5,000 एवढ्या श्लोकसंख्यांची भर पडली. आणि त्यांनी सांगितलं की एकूण किती आहेत, म्हणाले, शौनकाद्यास्तु ऋषयो ज्ञात्वा भूषस्य स्वर्गतिं गत्वा सूतं प्रणम्यो चुरधर्मं मुख्यं यदाधुना तेभ्यः सुतः पुराणानि श्रावयामास वैमुनः शतवर्ष पंचलक्ष श्लोकं अध्यापयन् मुदा. अशी 500,000 श्लोकसंख्या सर्व पुराणांची मिळून झाली. 417 पुराणांची, 18 पुराणांची आणि 100,000 महाभारताची. महाभारत हे पुराण धरून त्यांनी 500,000 श्लोकसंख्या सांगितली आणि 18 पुराणांची श्लोकसंख्या
ही 4 लाख आहे 18 पुराणं मिळून. आणि त्यांनी त्याच्यामध्ये बराच उल्लेख केला आहे, महाभारतांनी उल्लेख केला आहे, महाभारतामध्ये पुराणातल्या ज्या कथा आल्या आहेत त्याचाही उल्लेख केला आहे. आता एक गंमत म्हणून आपल्याला सांगते की भविष्य पुराण जे आहे ते भविष्य पुराण पुढे आलं, अलीकडच्या काळात आलं किंवा ज्या काळात आलं आपण धरू, काळाच्या बाबतीत आपल्याला समजत नाही. पण त्याच्यामध्ये कारण का समजत नाही म्हणायचं, कारण भर घातली अलीकडच्या काळात घातली म्हणजे पुराण अलीकडच्या काळातलं होत नाही. भर कुणीही ज्याला जे आवडलं आणि ज्याची भाषा चांगली आहे त्याला जर असं वाटलं की मी जे लिखाण केलं आहे ते लिखाण शाश्वत राहावं, कारण प्रत्येकाला आपलं लिखाण माहिती, त्याचं लाडकं बाळ असतं, ते राहिलंच पाहिजे असं त्याला वाटतं. त्यामुळे तो म्हणतो हे माझं जे लिखाण आहे ते कुठंतरी चिरकाळ टिकलं पाहिजे. हा पुराणाचा भाग म्हणून त्यात घुसडला की जोपर्यंत तो कोणी बाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत तो स्वीकार्य राहतो, पुष्कळ काळ राहतो, 2-400 वर्ष राहतो, त्याला त्याचं समाधान मिळतं. भविष्य पुराणामध्ये आपल्याला गंमत म्हणून सांगते की ब्रिटिशांच्या काळामधला लॉर्ड रे त्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये व्हिक्टोरिया राणीचं नाव आहे. त्या व्हिक्टोरिया राणीला काय म्हटलंय, विकटावती म्हटलेलं. व्हिक्टोरिया राणी म्हणजे विकटावती आहे. आणि त्यांनी इंग्रजी भाषेला गुरुंड असं म्हटलंय की गुरुंड भाषेमध्ये ही बोलणारी माणसं आहेत आणि त्यांची ती राणी विकटावती आहे आणि त्यांचा लॉर्ड रे म्हणून घेतलाय. आणि त्या इंग्रजी भाषा कशी आहे हे सांगण्याकरता तुम्हाला म्हणाले मी उदाहरणाने सांगतो असं म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं माहिती का, रविवारेच संडेच फाल्गुने चैव फरवरी यष्टी 60 च ज्ञेया त उदाहरणम इति म्हणाले हे उदाहरण आहे हे असं लक्षात घ्या. काय तर रविवार म्हणजे संडे आणि फाल्गुन म्हणजे फेब्रुवारी असं त्यांच्याकडे आहे. आम्ही षष्टी म्हणतो म्हणजे त्यांचं 60 आहे हे लक्षात घ्या म्हणाले. असं उदाहरणादाखल लक्षात घ्या. आपल्याला हे सांगितलं कशा करता की असं काही काही पुराणामध्ये येत गेलं म्हणून मूळच्या पुराणाची गुणवत्ता कमी होत नाही. काय बाजूला टाकावं लागेल याचा साधक बाधक विचार करावा लागेल, पण याचा अर्थ पुराणांचे विषय हे असे काहीतरी जे निष्फळ आहेत असं म्हणता येत नाही. आता संख्येचं वर्गीकरण केलेलं आहे पुराणांच्या, पुराणांची संख्या 18 मानली आहे. महापुराणं 18 आहेत, उपपुराणं 18 आहेत. आता ह्या महापुराणांचं वर्गीकरण अनेक प्रकारांनी केलं आहे. पुराणांचा विषय चालला आहे म्हणून आपण त्या पुराणांचा एकदा उच्चार करू. ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत नारदीय मार्कंडेय अग्नि भविष्य ब्रह्मवैवर्त लिंग वराह स्कंद वामन कूर्म मत्स्य गरुड ब्रह्मांड ही 18 पुराणं आहेत. ही 18 आहेत हे सांगणारा श्लोक मोठा सुंदर आहे. त्यांनी म्हटलंय मद्वयम भद्वयम वैव व्रत्रयम वच तुष्टयम अनापलिंग कुस्ना कुस्कानी म्हणजे स्कंदपुराण कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. म्हणाले तुम्हाला सांगतो की ही पुराणं कशी कशी आहेत तर त्याचं वर्णन करून सांगतो म्हणाले तुम्हाला. आणि ते सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे की ह्या पुराणांच्या ठिकाणी त्याचा क्रम सांगितला आहे. आणि ही जी पुराणं आहेत त्या श्लोकाच्या आधाराने मी आपल्याला सांगते की मद्वयम म पासून 2 पुराणं आहेत, भद्वयम भ पासून 2 पुराणं आहेत, ब्र ब्र पासून 3 पुराणं आहेत, व पासून 4 पुराणं आहेत आणि अ ना प लिंग हे लिंग पुराण, नंतर कूर्म पुराण स्का आणि नी या प्रत्येक ह्या अक्षरापासून 1-1 पुराण आहे. हा जो विषय आहे तो 18 महापुराणांच्या व्यतिरिक्त ज्यांना उपपुराणं म्हटलंय तो विषय आहे. महापुराणांचं आकर्षण सगळ्यांना आहे, उपपुराणांचं आकर्षण कमी आहे. त्याचं कारण असं आहे की ती पुराणं फार प्रसिद्ध नाही आहेत. पण ह्या उपपुराणांच्या ज्या संख्या आहेत त्या त्यांनी म्हणताना 18 म्हटल्या आहेत, पण प्रत्येकाने या त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पुराणं घेतली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उपपुराणं 51 आहेत आणि प्रत्येक ग्रंथामध्ये त्या 18 उपपुराणांचा उल्लेख वेगळा वेगळा केलेला आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की ह्या 18 पुराणांच्यापैकी जी उपपुराणं रचलेली आहेत त्या उपपुराणांची काय वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी असं म्हटलंय की ह्यातलं प्रत्येक उपपुराण कोणत्या ना कोणत्या तरी महापुराणाशी संलग्न आहे, की ती स्वतंत्र पुराणं नाही आहेत. ते
एका महापुराणाशी जोडलेलं आहे. बरं, त्यांच्याकडे त्या पुराणांचं आकर्षण नसल्यामुळे त्या पुराणांच्यामध्ये काहीतरी माहिती घुसडली आहे आणि काहीतरी लिखाण आहे असं नाही आहे. ती मौलिक पुराणं आहेत आणि त्या पुराणांच्यामध्ये नेमक्या संख्येबद्दल जरी संशय असला तरी या पुराणांच्या जी 56 पुराणं आहेत त्यांचा कोणत्या ना कोणत्या तरी संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेख आहे. म्हणजे मूळ पुराण नाही आहे आणि कुणीतरी आपल्या ग्रंथाला पुराण म्हटलं आहे अशी मात्र वस्तुस्थिती नाही आहे. आणि त्यांनी त्याच्याही पुढे असं म्हटलं आहे की उपपुराणांच्यामध्ये संस्कृती, कला, साहित्य, समाजव्यवस्था, धर्मसंस्था याविषयीची जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये जशी आढळते त्याचप्रमाणे मन्वंतर, नंतर वंशचरित्र अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या राजवंशामुळे काळाचा अंदाज येईल आणि सांस्कृतिक इतिहास या देशाचा काय आहे, हिंदुस्थानची प्रत्येक काळामध्ये काय परिस्थिती होती हे सगळं ह्या उपपुराणांच्यावरून कळतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की उपपुराणांचं महत्त्व या पुराणांपेक्षासुद्धा जास्त आहे. आता बघा, इथेच कागद आहे आणि मी विसरले, तो खालीच जोडलेला आहे. आता अर्थ, मद्वय म्हणजे मत्स्य आणि मार्कंडेय, म पासून. नंतर भद्वय म्हणजे भागवत आणि भविष्य, ब्रत्रय म्हणजे ब्रह्म, ब्रह्मवैवर्त आणि ब्रह्मांड पुराण, आणि व चतुष्टय म्हणजे वामन, विष्णू, वायू आणि वराह पुराण, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंग पुराण, तिथे त्यांनी ग वापरलाच आहे, आणि ग म्हणजे गरुड पुराण, नंतर कु म्हणजे कूर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण, अशी मिळून म्हणाले 18 पुराणं होतात. आता केवळ पुराणांचं महात्म्य घेतो म्हणून आपण वाचकण काय आहे, शेवटी ही सुद्धा माहिती त्या पुराणांच्याच निमित्ताने आपल्याला श्रवण करायची, नाही तर कशाला श्रवणाची वेळ येते. त्यांनी असं म्हटलं आहे की भागवत पुराणाप्रमाणे भागवत पुराणांनी प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या किती आहे हे सांगितलं आहे, त्याच्याप्रमाणे ब्रह्मपुराणाची 10,000 आहे, पद्मपुराणाची 55,000 आहे श्लोकसंख्या, विष्णू पुराण 23,000 आहे, शिवपुराण 24,000 आहे, भागवत पुराण 18,000 आहे, नारद पुराण 25,000 आहे, मार्कंडेय पुराण 2,000 आहे, अग्निपुराण 15,400 आहे, भविष्य पुराण 14,500 आहे, ब्रह्मवैवर्त 18,000, लिंगपुराण 11,000, वराह पुराण 24,000, स्कंद पुराण 81,000 एवढी आहे, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, नाही स्कंद पुराण 8,111 आहे, माझं चुकलं, 8,111, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, मत्स्य पुराण 14,000, गरुड पुराण 19,000, ब्रह्मांड पुराण 12,000, ही सगळी श्लोकसंख्या मिळून 400,000 भरते. म्हणजे चूक नाही आहे, ह्याला काउंटर चेक आहे, ह्याला फार महत्त्व आहे की या पुराणात जेव्हा सांगतात आणि दुसऱ्या पुराणात दुसरा श्लोक असतो, तिसऱ्या पुराणात तो मनुष्य वेगळ्या पद्धतीने त्या पुराणांबद्दल बोलतो आणि सगळ्यांची भाषा एकच येते आणि त्यामुळे ते एकमेकांना सिद्ध करतात. आणि उपपुराणांच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं आहे आणि त्याचं वर्गीकरण करताना, पुराणांचं वर्गीकरण करताना त्यांनी सात्विक, राजस आणि तामस असं वर्गीकरण केलं आहे. तर सात्विक पुराणांमध्ये विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्मपुराण आणि वराह पुराण आहे. म्हणजे आत्ता मगाशी जसे ते म्हणाले आमचे विरूजी कुंटे, ते म्हणाले तो काल बरोबर नाही त्यावेळी आपलं राहिलं, खरंच आहे, हे सात्विक पुराण आहे. विष्णू आणि नारद पुराण हे क्रमाने श्रेष्ठ आहेत. नारद पुराणामध्ये विष्णू उपासनाचं आहे आणि आज योगायोगाने जन्माष्टमी आहे आणि त्याच दिवशी त्या पुराणाला सुरुवात झालेली आहे. हे राजस पुराणं सांगितली आहेत. ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय, भविष्य, वामन आणि ब्रह्मपुराण ही राजसिक पुराणं आहेत आणि तामस पुराणं मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, स्कंद आणि अग्नी ही पुराणं आहेत. आता या पुराणातल्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्यामध्ये साधारण सात्विक पुराणामध्ये विष्णूचं वर्णन केलेलं आहे, राजस पुराणामध्ये ब्रह्मदेवाचं वर्णन केलं आहे आणि तामस पुराणामध्ये शिव आणि अग्नी यांचं वर्णन केलं आहे आणि बाकीच्या इतर पुराणांमध्ये सरस्वती आणि पितर यांचं वर्णन केलं आहे. पितरांच्या विषयी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं तर आत्ता तो मगाचा विषय
आपण जो उपपुराणांची नावं पाहत होतो त्याच्यामध्ये बघा 56 उपपुराण आहेत. प्रत्येकाने त्यातली वेगळी वेगळी घेऊन 18 म्हटलं आहे. त्याच्यामध्ये आद्य किंवा सनत कुमारी आहे, नारसिंह, स्कांद म्हटलं आहे, शिवधर्म, दुर्वासोक्त, नारदीय, कापिल, वामन, औशनस, ब्रह्मांड, पुन्हा पुन्हा नावं आहेत ही वेगळी वेगळी, वारुण, कालिका, माहेश्वर, सांब, सौर, पराशरोक्त, भार्गव, नदी, नंदी, वायवीय, नंदिकेश्वर, युग्म, दैव, भास्कर, मानव, भागवतद्वय, पाद्म, शौक्रेय, बारहस्यत्य, कौर्म, आणु, बृहन्नारदीय, बृहन्नंदीश्वर, क्रियायोगसार, विष्णुधर्मोत्तर, विष्णुधर्म, बृहद्धर्म, शौक, बृहन्नारसिंह, बृहद्वैष्णव, गारुड, गारुड विद्या आहे हा, त्या विद्येशी संबंधित पुराण आहे, प्रभासक, लीलावती, देवी, आखेटक, एकाग्र, एकपाद, लघुभागवत म्हणजे भागवताचा लघुभाग केला आहे, मृत्युंजय आणि अंगिरसक आणि गणेशक या नावाने त्यांनी त्या पुराणांची यादी दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे आपला जो विषय आहे तो विषय असा की पुराणांच्याबद्दल काही माहिती नाही, कुठेतरी बेंगरूळपणाने पुराण हा विषय जातो असं नाही आहे. पुराणांच्या विषयीचा सविस्तर योग्य अभ्यासाचा विषय या ग्रंथांच्यामधून फार उत्तम प्रकाराने मांडलेला आहे. आता ही जी पुराणांची लक्षणं आहेत ती लक्षणं कोणती, भागवतानी दशलक्षणं सांगितली आहेत पुराणाची आणि सामान्यतः पुराणाची 5 लक्षणं स्वीकारली आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च, वंशो मन्वंतराणी च, वंशानुचरितम चेती पुराणं पंचलक्षणं. म्हणाले सृष्टी, प्रलय, राजवंश, मन्वंतर आणि राजे आणि महर्षी यांच्या वंशात उत्पन्न झालेले जे राजपुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांचं वर्णन करणं अशी पुराणाची 5 लक्षणं आहेत. सर्ग म्हणजे सृष्टीचा विस्तार आणि उत्पत्ती, हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा पुराणांचा जो विशेष आहे तो सांख्यांच्याप्रमाणे पुरुष, प्रकृती असा घेऊन त्यांनी सृष्टीचा विस्तार त्यांनी मानलेला आहे. सांख्य दोन्ही तत्व अनादी आणि नित्य मानतात, पण ही पुराणांनी ही दोन्ही तत्व विष्णूची रूपं आहेत असं मानलेलं आहे. विष्णू हे त्याचं अधिष्ठान आहे. नंतर सांख्यदर्शनापेक्षा हे पुराण कसं वेगळं आहे तर ते असं म्हणतात की विष्णूच्या परमसख्यत्वापासून, मूळ स्वरूपापासून प्रधान आणि पुरुष हे दोन उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून कालाच्या ओघामध्ये तिसऱ्या रूपाने म्हणजे काल त्याच्यात मिसळल्यानंतर पुरुष प्रकृतीच्या बरोबर ही सृष्टी निर्माण झाली. आजही आपण बघतो, 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 100 वर्षापूर्वी नंतर आपण असणार नाही. काळाच्या ओघामध्येच फक्त पुरुष प्रकृतीच्या मधून निर्माण होणारी ही सृष्टी आहे ती कालावरती अवलंबूनच आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ही सगळी सृष्टीच्या काळी हे जेव्हा संयुक्त होतात, विष्णू लीलया हे सगळं निर्माण करतो, ही जी सृष्टी आ ब्रह्मस्तंभपर्यंत निर्माण झालेली आहे तिचे त्यांनी 3 प्रकार सांगितलेत, एक प्राकृत सर्ग, एक वैकृत सर्ग आणि तिसरा प्राकृत वैकृत सर्ग. प्राकृत सर्ग म्हणजे ज्याच्यावर आपलं काळाचं कोणाचं नियंत्रण नाही तो त्याचा तो स्वाभाविक निर्माण होतो. वैकृत स्वर्ग म्हणजे जी प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी आपली बुद्धी ही वापरून जी निर्माण केलेली आहे ती सृष्टी. आणि प्राकृत आणि वैकृत हे दोन एकत्र येऊन आणखीन सृष्टीचा एक तिसरा प्रकार त्या ठिकाणी वर्णन केला आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मसर्ग हा प्राकृतातला पहिला म्हणजे ब्रह्मापासून म्हणजे परब्रह्मापासून काय निर्माण झालं ते त्यांनी सांगितलं. भूतसर्ग म्हणजे पंचतन्मात्रापासून सृष्टी निर्माण झाली हे त्यांनी सांगितलं. वैकारिक सर्ग हा प्राकृत सर्गापैकी तिसरा, त्याच्यात त्यांनी म्हटलं की इंद्रिय सृष्टीला म्हणजे आमची 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही त्याच्यातून निर्माण झाली. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की ह्या प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये एक एक गोष्ट जर आपण पाहत गेलो तर ह्या सगळ्या सर्गांचं जे वर्णन आहे तर हे सगळं सर्गवर्णन जे आहे ते सगळं सर्गवर्णन आपल्याला आत्ता घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचं कारण असं की आपण जेव्हा
सृष्टीची उत्पत्ती पाहू, त्यावेळी आपण त्याचा विचार करू. आणि त्यामुळे पुराणांच्यामध्ये जे विषय आलेले आहेत त्या विषयांच्यामधला आपण जर हा भाग बघितला किंवा मगाशी बघितलं त्याप्रमाणे मन्वंतर आदी हा जो विषय आहे तो विषय आपण मगाशी पाहून झालेला आहे. त्या विषयामध्ये आता बघण्यासारखं जर काही असेल किंवा बघायचं असेल तरीसुद्धा हरकत नाही आहे, भरभर जायचं असेल पुढे तर फक्त नुसतं सांगून पुढे जाते. मुख्य सर्ग, तिर्यक सर्ग, देवसर्ग, मानुष सर्ग, अनुग्रह सर्ग, कौमार सर्ग, प्रतिसर्ग. आता सृष्टीची उत्पत्ती आपण घेत नाही म्हणून पुढे जाऊया. त्याच्यापुढे मन्वंतरं सांगितली आहेत, मन्वंतरं कालाच्या दृष्टीने विचारात घेतलेली आहेत. मन्वंतरांच्या नंतर त्या सगळ्यांचाही विचार आपण पुढे करू. त्यानंतर वंश आणि वंशानुचरित आहे. वंशाच्या ठिकाणी पुराणांच्यामध्ये वंशाचं वर्णन उपलब्ध आहे. आता या वंशनिर्मितीचा एक चांगला भाग आहे जो आपण पुढे सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये पाहणार नाही आहे. तो भाग असा आहे की आपल्याकडे पुराणांनीच भागवतामध्ये सुद्धा असं मान्य केलेलं आहे की सगळी संतती जी आहे किंवा सगळेजण प्रारंभापासून जे जन्माला आले ते मनूपासून जन्माला आले, आणि मनूपासून जन्माला आलेले म्हणून आम्ही मानव आहोत. म्हणजे आम्हाला जे मानव म्हटलं जातं त्याचं कारण असं की आम्ही मनूची संतती आहोत. आता हा जो मनू आहे ते एका म्हणजे तो काळाचा विचार आपण फार तर पुढे सोडून देऊ, पण या एकूण मनूंची संख्या 14 आहे. आणि वंशनिर्मितीच्या दृष्टीने दोन मनू महत्त्वाचे आहेत, एक स्वयंभू मनू आणि दुसरा वैवस्वत मनू. ह्या हा स्वयंभू मनू हा पहिला मनू आहे आणि वैवस्वत मनू हा सातवा मनू आहे. आता ह्या वैवस्वत स्वयंभू मनू हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि ह्या भूमीवरचा पहिला सम्राट आहे, हा पहिला राजा आहे. शतरूपा ही त्याची पत्नी आहे आणि त्यांना म्हणजे जी मुलं आहेत ती प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन मुलगे आहेत. आता त्याचा पुढे त्यांनी वंश दिलेला आहे आणि ह्या ह्याही वंशामध्ये आपल्याला जाण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की एक यशस्वी राजांची क्षत्रियांची परंपरा त्या स्वयंभू मनूपासून निर्माण झाली असं पुराणांना आपल्याला सांगायचं आहे. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 76वा श्लोक आहे. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रवाते मनी राम चिंतीत जावा. समर्थ म्हणतायत, आपण अनेक गोष्टी करतो, कुठलीही गोष्ट धड करत नाही. नवे कर्म, कर्म आपण करतो, दिवसभर कर्म करत असतो, जन्माला आल्यापासून कर्म करत असतो, पण एकही कर्म धड होत नाही. एका श्लोकात पुढे म्हटलंय त्यांनी, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडे ना. जे आपण जे करतो आहोत ते योग्य तऱ्हेनं करतो आहे काय बघायला पाहिजे. इथं त्यांनी म्हटलंय नवे कर्म. कर्म जे केलं जात आहे ते कर्म करताना भगवद्गीतेने जे सांगितलं आहे, कर्माचा कर्मयोग झाला पाहिजे आणि तिथून कर्मसंन्यासापर्यंत आलं पाहिजे. असा कर्मयोग आपला होतो का? प्रत्येक कर्म केलं की त्याच्यामध्ये मी केलं हा अहंकार असतो आणि त्याचं फळ मला काय ही अपेक्षा असते. उलट त्यांनी सांगितलं आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच आहे, तुझा कर्माचा अधिकार आहे, तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, विहित कर्म आहे, स्वधर्म कर्म आहे, ते तू करायचं आहेस, ते तूच करायचं आहेस, तन मन धनानी करायचं आहे. पण त्याच्यात ते मी केलं हा कर्तृत्वाचा अहंकार टाकून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून फळाची अपेक्षा, ही जी ममत्वापोटी येते तीही टाकून घ्यायची. जे अहंकर्तृत्व आणि ममत्व हे दोन्ही टाकून मग कर्म करायचं आहे, तरच ते कर्म त्या कर्माचा योग झाला असं म्हणता येईल. आपण जन्मभर कर्म करतो, खूप कर्म करतो, कुणी कुटुंबासाठी करतो, कुणी समाजासाठी करतो, कुणी देशासाठी करतो, मोठ्याल्या संस्था काढतो, दानधर्म करतो, पण त्या प्रत्येकामध्ये मी केलं आणि मला त्याचं काय ही अपेक्षा राहते. मी एवढं समाजासाठी केलं पण आता समाज मला विचारत नाही, मी माझ्या मुलांना मोठं केलं आता ती मला विचारत नाहीत, हे जे आहे ह्या अपेक्षेपोटी दुःख आहे. आणि त्यामुळे ते कर्म देखील यथासांग घडलं असं म्हणता येत नाही आहे. पण समर्थांना ते मान्य नाही आहे. ते कर्म योग्य पद्धतीनंच व्हायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात नवे कर्म ना धर्म. धर्माची कृत्य करतो म्हणतो, त्याचं धर्माचं पालन तरी नीट होत आहे का? नाही. तर काय नेमकं करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे काही माहीत नाही आहे. ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणे करतो आहे. उपास तपास चालू आहेत, देवळाचे उंबरठे झिजवत आहेत, सोमवारी ह्या देवाला, मंगळवारी त्या देवीला, बुधवारी एका देवाला, गुरुवारी एका देवाला, निरनिळ्या देवाला जात आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं करतायत. म्हणतात आम्ही देवाचं इतकं केलं. यांनी देवाचं केलं का देवानी यांचं केलं? पण हे म्हणत असतात आम्ही देवाचं इतकं केलं, तरी देवाने आमचं असं कसं केलं? जे देवाचं तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल देवाने तुमचं काहीतरी करायला पाहिजे या अपेक्षेनं तुम्ही केलेले आहेत. निष्काम भजन झालेलं नाही आहे ते, कामनी काय सगळं, त्याला वाणिज्य म्हणतात. जसं वाण्याच्या दुकानात पैसे द्यायचे आणि गुळ विकत घ्यायचा, तसं मी हे तुझ्यासाठी केलं, एवढं नाम घेतलं, आता तू काय माझ्यासाठी करणार, असं जर म्हणत असलो तर ते देखील बरोबर होत नाही. म्हणून धर्म करायला जातात, धर्माचं पालन नीट होत नाही. बरं, योग, योगाची साधना करायची असेल तर हठयोग का राजयोग आला प्रश्न. हठयोगाची साधना अवघड आहे, समोर सद्गुरू पाहिजेत, नाही तर करता येत नाही. षटचक्र भेदून ती कुंडलिनी वर न्यायची, सोपं काम नाही आहे, अनेक संकट त्याच्यातून येऊ शकतात. मग हठयोग नको तर ठीक आहे, राजयोग, भक्तीसहित योग करा. जीवाची ताकद नाही आहे पलीकडे जायची, मग निदान भगवंताच्या भक्तीसहित योगाची साधना करा, तेही नीट होत नाही आहे. म्हणजे जे जे काही आपण करायला घेतो आहे ते कुठलंही आपल्या हातनं धड होत नाही. बरं, नवे भोग ना त्याग. भोग जे चांगले वाईट आपल्या वाट्याला प्राक्तनानुसार आपल्या कर्माप्रमाणे आलेले आहेत ते तरी आनंदाने भोगतो का? तेही नाही. त्याच्यातही पुन्हा दुःख आहेच, रडारड आहेच आहे. बरं, त्याग तोही नाही. कशाचा त्याग करायचा? विकारांचा त्याग करायचा आहे, कामनांचा त्याग करायचा आहे, वासनांचा त्याग करायचा आहे. ते केल्याने खरं म्हणजे जीवाला सुख मिळणार आहे, आणि त्याग होत नाही आहे. लालसा सुटत नाही आहे, वासना संपत नाही आहे. म्हणजे काही धड नाही, कर्म नाही, धर्म नाही, योग नाही, भोग नाही, त्याग नाही. ते म्हणतात काहीही सांग यथा सांग होत नाही आहे. मग आता काहीच होत नाही ना, मग निदान हे सगळं घडत नाही आहे, कळायचं आहे, पण जसं हवं तसं होत नाही. मग निदान म्हणे दास समर्थ म्हणतात, विश्वास नामी धरावा. मग निदान नामावर तरी विश्वास ठेव, मनापासून ठेव. विश्वास आज आहे आणि उद्या गेला गेला असं नाही, पक्का बसला पाहिजे, दृढ विश्वास निश्चयाने. हे नाम मी घेईन म्हणजे घेईनच. ज्याचं नाम मी घेतो आहे तो माझ्या पाठीशी उभा राहील जेव्हा प्रसंग येईल तेव्हा. मी आत्तापासून त्याला धरून ठेवलेलं आहे, त्याला धरून ठेवल्यावर तो मला सोडणार नाही, एवढा तरी विश्वास. बरं, तो आहे कुठं? तुझ्याच अंतःकरणात बसलेला आहे. लांब कुठं शोधायला जायला नको त्याला, तुझ्या आत बाहेर तोच भरून आहे. बघ, तुला कळतंय का? हे आत बाहेरी मियाची कोण दिले? जग निखिल माझेची होतले. अरे, सगळं विश्व माझंच आहे, सगळं मीच भरून आहे. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. तुला हे सगळे विश्व परमात्मरूप दिसतंय का पा? ते जर दिसत असेल तर मग तुला काळजी करायचं कारण नाही आहे, कशाची चिंता करायची? एक भगवंतच भरून आहे. पण त्या वेगळं तुला दिसतंय ना, मग तो भ्रम आहे तुझा. हे जे दिसतं आहे तो भ्रम आहे. तुला दोरी दिसायच्याऐवजी अज्ञानामुळे, अंधारामुळे साप दिसतोय, आणि त्या सापाला मारायला तू बसलायस. कसं त्याला मारायचं? किंवा त्याला भिवून पळतोयस, दोन्हीपैकी काहीतरी होत आहे. तुला जर दोरी दिसली तर लक्षात येईल की भिण्याचं कारणच नाही, बागुलबुवा नाहीच आहे मुळी, तुला वाटतोय तुझ्या अज्ञानामुळे. असं जर लक्षात आलं तर तू नाम नामी विश्वास, त्या ठिकाणी विश्वास ठेव. प्रभाते मनी रामचिंतीत जावा. नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा. सोडायचं नाही एकदा धरल्यानंतर, धरायचा याचा अर्थ कायम दृढ पक्का धरला पाहिजे. प्रभाते मनी रामचिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोतेहो सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवामित्र कृतज्ञता अभिवादन. श्रोतेहो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवामित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवामित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवामित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवामित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवामित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवामित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवामित्राकरिता असा उल्लेख करा म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवामित्राकरिता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ कोकीसरे या नावाचं एक गाव होतं। तिथे बावडेकर या नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता। तो पुराण सांगायचा। दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पूजलेलं होतं। त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती। अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि जमेल तेवढी त्यांची अंतःकरणपूर्वक सेवा करायची, कदाचित आपलं कल्याण होईल, बरे दिवस येतील, असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहतं गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटात आला। तिथेच त्याने बिराड केलं। नित्य सकाळ आणि संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि माधुकरी मागून जगायचं एवढा त्याचा परिपाठ होता। ब्राह्मणाच्या मनात आलं की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामींची काहीच सेवा करत नाही, म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचं स्वतःशी ठरवलं। आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकऱ्यांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली। तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, हा उद्योग करायला तुला कोणी सांगितलं? उठ, चालता हो पाहू। ब्राह्मण चमकला, त्याला आश्चर्य वाटलं। स्वामींची आज्ञा पाळणं तर क्रमप्राप्तच होतं। तो उठला, पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, पुराण सांगू लागला। स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिलं। परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी मात्र सोडायची नाही असं मनाशी ठरवलं। 6 महिने झाले, एक क्षण सुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभं केलं नाही। पुराणिक बुवा म्हणू लागले, काय पाप केलं आहे कळत नाही, स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्वांना जवळ करतात, मला पाहिल्यावर मात्र ते मला घालवून देतात। मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही, म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असं ठरवलं। स्वामींना माझी सेवा मंजूर नाही। ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। सेवेकरी म्हणू लागले, ही गेल्या काही जन्मातली पातकं तुम्हाला भोवत आहेत। बुवांना खूप वाईट वाटलं। साक्षात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ यांना मी नकोसा झालो आहे ह्या विचाराने त्यांच्या मनाला खूप त्रास झाला होता। 6 महिन्याच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हतं। बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले। त्यांची बेचैनी मात्र खूप वाढली।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे। भगवंताचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यांना अश्रूच्या धारा लागायला हव्यात। ज्यांच्या डोळ्यात भगवंत जाणीवेचे अश्रू आहेत तो भाग्यवान साधक। भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो, परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्याजवळ अष्टौ प्रहर उभा राहतो। त्यासाठी मन प्रथम नामातच रमावं लागतं। जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 27 सप्टेंबर. स्मरण ही कृती आहे. गुरुने सर्व करावं ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो हीही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्शिष्य आहोत की नाही हे पाहावं. देहातीत व्हायला, गुरु आज्ञेप्रमाणे वागणं या परते दुसरं काय आहे? मी देही नाही असं म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावं, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचं नाव घेऊन सांगतो की आपला नीती मार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते भगवंताकरिता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भक्ताचं लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारतं ते खरं संकट होय. तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो. खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणं होय आणि अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणंच होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं. विषय अंगभूत झाले असल्याने त्याचं स्मरण सहज राहतं. पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणं अगदीच सोपं नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केलं पाहिजे. तिथे अनुभव लवकर येईल. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होतं, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे वर वर क्रिया करून दुःख नाहीसं होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडं लक्ष द्यावं लागतं. याला भगवंताचं अधिष्ठान असणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं होय. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणं हेच अनुसंधान ठेवणं किंवा भक्ती करणं होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, ऐकूया एक भक्तीरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया रविवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणाची सुरुवात नैमिषारण्यात होते. नैमिषारण्यात शौनकांनी सुतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. आरंभी देवांना नमस्कार असो. मुनी म्हणाले, सुतजी, आपण सर्व काही जाणता आहात, म्हणून आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारित आहोत. देवांचा देव कोण? कोणत्या देवाचं ध्यान करावं? सृजन करणारा कोण? संहार करणारा कोण? लोकात धर्म निर्माण करणारा कोण? दुष्टांना शासन करणारा कोण? आणि त्याने कोणते अवतार घेतले आहेत? श्री सूत म्हणाले, सर्व देवांचे देव नारायण होत. ते परब्रह्म आहेत. जगाच्या रक्षणासाठी ते अजन्मा असूनही अवतार घेतात. प्रथम त्यांनी कुमार रूप घेऊन ब्रह्मचर्याचं पालन केलं. दुसरा अवतार त्यांनी वराहाचा घेतला. तिसरा नारदाचा. चौथा नरनारायणाचा. पाचवा सिद्धेश कपिलाचा. सहावा अत्रिमुनींच्या उदरी. सातवा स्वयंभूव मनू. आठवा मेरुदेवी. नववा मत्स्य अवतार. दहावा कूर्म अवतार. अकराव्या अवतारात कमठ अवतार. बारावा अवतार धन्वंतरीचा. तेरावा अवतार मोहिनीचा. चौदावा अवतार नृसिंहाचा. पंधरावा अवतार वामनाचा. सोळावा अवतार परशुरामाचा. सतरावा अवतार रामचंद्रांचा. अठरावा अवतार पराशर मुनींचा. एकोणीसावा अवतार नरदेवत्वाचा. विसावा आणि एकविसावा अवतार यादवांच्या घरी बलराम आणि कृष्ण या रूपाने भगवानाने जन्म घेतला. नंतर कलियुगात बुद्ध अवतार परमेश्वराने घेतला. आणि जेव्हा कलियुगाचा अंत येईल तेव्हा भगवान कल्की या नावाने अवतार घेतील. तसे परमेश्वराचे असंख्य अवतार आहेत. मनु, वेदज्ञ आदी सर्व विष्णूचे कला अंश अवतार आहेत. प्रथम व्यासमुनींनी 8,800 पद्यांनी पूर्ण असं हे गरुड पुराण मला सांगितलं होतं. यानंतर गरुड पुराणाची उत्पत्ती कशी झाली ते जाणून घेऊयात. मुनींनी विचारलं, महामुनी व्यासांनी आपल्याला गरुड महापुराण कसं सांगितलं होतं ते सांगा. सूत म्हणाले, एकदा मी मुनींबरोबर बद्रिकाश्रमाला गेलो होतो. तिथे व्यास मुनी मला भेटले आणि तिथे मी त्यांना यासंबंधी विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी मला हे गरुड पुराण सांगितलं होतं. व्यास मला म्हणाले होते की एकदा ते आणि नारद, दक्ष आणि भृगु इत्यादी सर्वजण ब्रह्मदेवांकडे गेले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने आम्हा सर्वांना हे गरुड पुराण सांगितलं. त्यांनी सांगितलं की ते एकदा कैलास पर्वतावर गेले असता श्री शंकर कोणत्या तरी देवाचे ध्यान करीत होते. ते कोणत्या देवाचं ध्यान करतात असं आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी भगवान विष्णूंचं ध्यान करीत आहे. भगवान विष्णू हा देहरहित आहे. अग्नी त्यांचं मुख आहे. आकाश त्यांची नाभी आहे. जमीन हे त्यांचे पाय होत, तर चंद्र सूर्य त्यांचे नेत्र होत. अशा त्या विष्णूंचं मी ध्यान करतो असं श्री शंकरांनी आम्हाला कथन केलं. हे तिन्ही लोक त्यांच्या उदरात आहेत. सर्व दिशा म्हणजेच त्यांचे बाहू होत. पवन त्यांचा उच्छ्वास होय. मेघ त्यांचे केस होत. नद्या त्यांच्या अंगावरील वाहिन्या होत. अशा त्या श्री विष्णूंचं मी ध्यान करतो. असे हे विष्णू काळालाही भेदून जाणारे आहेत. यज्ञापासून, सत्यापासून, असत्यापासून ते वेगळे आहेत. ज्यांचा आदिकाल नाही असे हे रुद्रदेव श्वेतदीपात राहतात. त्यांच्या भेटीला सर्वजण गेले. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. भगवान हरी रुद्राला म्हणाले, मीच ध्यान करण्याला योग्य आहे. मानवांनी शुद्ध आचारव्रत नियम पाळले तर मी त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतो. सर्वप्रथम गरुड पक्षाने भूतलावर माझी तपश्चर्या केली होती त्याच्यावर मी प्रसन्न झालो होतो. तो म्हणाला, माझी आई विनता हिला नागांनी दासी केलं आहे. आपण मला असा वर द्या की मी देवांना जिंकून अमृत घेऊन येईन
आणि आईची सुटका करेन। त्याचप्रमाणे आपण मला आपल्या सेवेची संधी द्यावी। विष्णू म्हणाले, हे गरुडा, जे काही तू मला सांगितलं आहेस त्याप्रमाणे होईल। तुझ्या नावाने लोक पुराण रचतील। अशा प्रकारे श्री विष्णूंनी गरुडाला वर दिल्याने त्याने विष्णूंना प्रणाम केला आणि कालांतराने त्यांच्या भक्तीचं प्रतीक म्हणून हे गरुड पुराण निर्माण झालं। नैमिषारण्यात कीर्तन पुराण उपक्रम या नावाने जी सत्र चालत त्यामधलं हे गरुड पुराणाचं सत्र होतं। सूत म्हणाले, हे शौनका, नैमिषारण्यात सर्व मुनी जमले असता गरुड पुराणासंबंधीची माहिती मी तुला सांगतो आहे। गरुडाने सर्व देवांवर विजय प्राप्त करून अमृत प्राप्त केलं आणि आपल्या आईची त्याने नागांपासून सुटका केली। यासंबंधीच्या कथा म्हणजे पुराण कीर्तन उपक्रम होय। त्या तुम्ही माझ्यापासून आता ऐकाव्यात। यानंतर गरुड पुराणामध्ये भाग येतो तो सृष्टी कथनाचा। श्री रुद्रदेव म्हणाले, आता आपण सर्ग प्रतिसर्ग वंश मन्वंतर आणि वंशानुचरित्र यासंबंधी सांगावं। श्री हरी म्हणाले, नारायण या जगाला जन्म देऊन त्याचा नाश करतात तेच व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपाचे आहेत। विष्णू व्यक्त स्वरूपाचे आहेत आणि त्यांचं अव्यक्त स्वरूप पुरुष आणि काळ होय। तेच बुद्धी आणि मन होत, तेच आकाश वारा तेज जल भूमी यांचं सृजन करतात। चार गुणांनी युक्त ब्रह्मदेव रजोगुणांचा असल्याने तो शरीर धारण करतो आणि तोच हे जग निर्माण करतो। देव असुर मनुष्य यांची निर्मिती तोच करतो, तोच पालन करतो आणि तोच संहार करतो। देवांपासून स्थावरापर्यंत चार प्रकारची प्रजा असते। ब्रह्मदेवाने मानसपुत्र निर्माण केले, नंतर देव असुर पितृगण आणि मनुष्य अशी चार प्रकारची प्रजा ब्रह्मदेवाने निर्माण केली। नंतर गंधर्व उत्पन्न केले, त्यानंतर त्याने पशुपक्षी निर्माण केले। फल मूल इत्यादी गोष्टीही अशाच प्रकारे त्याने निर्माण केल्या। त्यानंतर गरुड पुराणामध्ये सृष्टीविवरणाची दोन प्रकरणं आहेत। त्यातल्या पहिल्या भागात काय म्हणलंय ते जाणून घेऊयात। श्री हरी म्हणाले, अशा प्रकारे हे जग निर्माण करून त्यात प्रजा आणि प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केले। नंतर येथे त्याने अनेक प्रकारचे ऋषी मुनी यांना निर्माण केले। दक्षिणेला त्याने दक्ष निर्माण केला। दक्षाने आपल्या पत्नीपासून अनेक कन्यांना जन्म दिला। त्या कन्या त्याने विद्वानांना म्हणजे ब्राह्मण पुत्रांना दिल्या। सती रुद्राला दिली, रुद्राला अगणित पुत्र झाले। दक्षाने भृगुला ख्याती नावाची आपली मुलगी दिली। मनुला आयाती आणि नियती अशा आपल्या दोन मुली दिल्या। त्यांच्यापासून प्राण आणि मृकुंड असे दोन पुत्र त्यांना झाले। मार्कंडेय मृकंडूपासूनच झाले। ब्रह्मदेवाचा मुलगा मरीची याला संभूती ही आपली कन्या दक्षाने दिली। त्याला विरज आणि सर्वंग ही दोन मुलं झाली। स्मृती ही मुलगी दक्षाने अंगिरा मुनींना दिली। तिने सिनीपाली कुदु राका अनुमती इत्यादींना जन्म दिला। अनुसुया ही आपली कन्या दक्षाने अत्री मुनींना दिली। तिच्यापासून सोम दुर्वास आणि महायोगी दत्तात्रेय ही मुले झाली। पुलस्त्य मुनींना प्रीती ही दक्षकन्या दिली होती। ऋतुला सुमती ही कन्या त्याने दिली होती। स्वाहा अग्निदेवाला दिली होती। स्वधा पितृगणाला दिली होती। स्वयंभुव मनूने शतरूपा देवापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन मुलांना जन्म दिला। त्याप्रमाणे प्रसूती आणि आपूती या दोन कन्यांनाही जन्म दिला। देवहूती ही तिसरी कन्याही त्यांना झाली होती। अशा प्रकारे दक्षाने 24 मुलींना जन्म दिला होता। त्यांची नावं थोडक्यात अशी सांगता येतील, श्रद्धा लक्ष्मी धृती तुष्टी पुष्टी मेघा क्रिया बुद्धी लज्जा वपू शांती मृद्धी कीर्ती या 13 मुली दाक्षायणायन प्रभू धर्माने आपल्या भार्या करण्यासाठी ग्रहण केल्या होत्या।
आणि ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नाती, अनुसूया, ऊर्जा, स्वाहा, स्वधा यांना क्रमाने भृगु, भव, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, अत्री, वसिष्ठ, वहीन आणि पितरांनी ग्रहण केलं होतं. श्रद्धेला काम, चलाला दर्प, धृतीला नियमात्मा, तुष्टीला संतोष आणि पुष्टीला लोभ ही मुले झाली. मेधेला श्रुत, क्रियेला दंड, लज्जेला विनय ही मुले झाली. शांतीला क्षेम, वृद्धीला सुख आणि कीर्तीला यश ही मुले झाली. कामाची भार्या रती होय, तिचा मुलगा परश होय. प्रजापती दक्षाने एकदा अश्वमेध यज्ञ केला होता. त्या यज्ञात त्याने सर्व जावयांना आपल्या मुलींसह बोलावलं होतं. सर्व मुली आणि सर्व जावई आले, पण रुद्रदेव आणि सती काही आले नाहीत. नंतर ती निमंत्रणाशिवाय तिथे आली आणि वडिलांनी तिचा अपमान केला, त्यामुळे सतीने आपला देहत्याग केला. नंतर तिने दुसरा जन्म हिमालयाच्या घरी घेतला. मेनापासून तीच झाली, तीच सती पार्वती शंकरांची पुढे भार्या झाली. विनायक गणेश आणि कार्तिकेय यांना तिने जन्म दिला. भृंगीश रुद्राने यज्ञाचा नाश केला आणि दक्षाला शाप दिला, तू मनुष्य होशील. या प्रसंगानंतर गरुड पुराणामध्ये सृष्टीविवरणाचा दुसरा भाग आलेला आहे, तो जाणून घेऊयात. राजा उत्तानपादाला सुरुची या पत्नीपासून उत्तम नावाचा मुलगा झाला. सुनीतेने ध्रुवाला जन्म दिला. ध्रुवाने जटाधराची आराधना करून उत्तम पद प्राप्त केलं. ध्रुवाचा मुलगा श्रिष्टी हा होय, त्याचा मुलगा प्राचीन ब्रहिर होय. अशा प्रकारे निरनिराळ्या मुनींनी निरनिराळ्या विख्यात पुत्रांना जन्म दिला आणि त्यांनी या सृष्टीचं नाव मोठं केलं. पृथू नावाचा राजा होऊन गेला. त्याने प्रजेसाठी या पृथ्वीचं पालन केलं. दक्षाच्या शापामुळे नारदाने कश्यप मुनींच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला होता. या कश्यपाच्या एकूण 13 बायका होत्या. त्यांची नावं अदिती, दीती, दनु, काला, अनायू, सिंटका, कद्रू, प्राधा, इरा, क्रोधा, विनता, सुरभी आणि खगा अशी होती. 11 रुद्रांची नावं आहेत, हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृधाकपी, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली. सोमाच्या 27 भार्या होत्या. त्यांना नक्षत्र म्हणून आपण ओळखतो. विनताला 2 मुलं झाली, गरुड आणि अरुण ही त्यांची नावं होत. खगाने यक्ष आणि राक्षसांना जन्म दिला. मुनींनी अप्सरांना जन्म दिला. सूर्यादी परिवारापासून मनू इत्यादी मुनींनी हरीसाठी यज्ञ केला. सृष्टीविवरणाच्या या भागानंतर गरुड पुराणामध्ये सूर्यादी पूजा विधानाची माहिती आली आहे. रुद्र म्हणाले, सूर्याचं पूजन कसं करावं ते सांगा. स्वयंभुव मनूने सूर्यपूजन केलं होतं. हे पूजन मनुष्याला घरातील सौख्य प्राप्त करून देतं आणि आयुष्याचे शेवटी त्याला मुक्ती प्राप्त करून देतं. श्रीहरी म्हणाले, मी आता सूर्यपूजेसंबंधी माहिती सांगतो. लोक मंत्राने सुद्धा सूर्याची पूजा करतात. या मंत्रांच्याद्वारे आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवित, गंध, पुष्प, धूप, दीपक, नमस्कार, प्रदक्षिणा आणि विसर्जन इत्यादी पूजेचे प्रकार केले जातात. यासंबंधीचा मंत्र आहे, ओम सूर्यासनाय नमहा, ओम नमहा सूर्यमूर्तये, ओम राम ह्रीं सहा सूर्याय नमहा. अशा प्रकारे सूर्य आणि इतर देवतांचे मंत्र म्हणून पूजा करतात. यानंतर विष्णूंची पूजा करून सरस्वतीची पूजा करतात. या पूजाविधीनंतर गरुड पुराणामध्ये विष्णू पूजाविधी आला आहे. सर्व बाजूंनी भगवान विष्णूंनी आपलं रक्षण करावं असं ह्या वैष्णव पंजरात आहे. विष्णू पूजा करताना इतर पूजेप्रमाणे स्नान करून ही पूजा करतात. हृदयाच्या मध्ये विष्णूंचं ध्यान करावं
प्रथम संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी नावांनी ही पूजा करावी आणि शेवटी पूजेचे सर्व विधी पूर्ण करून विष्णूंची आरती करावी. विष्णू पूजा विधीनंतर गरुड पुराणामध्ये वैष्णव पंजर याविषयी माहिती आहे. हे हरी, आपली कौमुद गदा ग्रहण करा आणि दक्षिण दिशेने रक्षण करून माझी काळजी घ्या. हे विष्णू, सुदर्शन चक्र ग्रहण करून तुम्ही माझं पूर्व दिशेने रक्षण करा. हे विष्णू, आपण सौनंद नांगर होऊन माझी काळजी घ्या. मुसळद्वारा आपण उत्तर दिशेने माझं रक्षण करा. खड्ग, चर्म इत्यादी शस्त्र घेऊन आपण माझं ईशान्य दिशेने रक्षण करा. पांचजन्य शंख आणि अनुबोध पंकज घेऊन तुम्ही माझं आग्नेय दिशेने रक्षण करा. अशा प्रकारे नैऋत्य, वायव्य इत्यादी सर्व दिशांनी हे विष्णू आपण माझं रक्षण करा. अशा प्रकारचं हे महान वैष्णव पंजर शंकरांसाठी सांगितलं होतं. हे पंजर प्रथम कात्यायनीने ईशानीचं रक्षण करण्यासाठी म्हटलं होतं. त्यामुळे तिने महिषासूर आणि दानव रक्तवीर आणि इतर राक्षसांना ठार केलं होतं. हे वैष्णव पंजर भक्तिभावाने जपलं असता मनुष्याला संकटावर विजय प्राप्त करता येतो. वैष्णव पंजरानंतर गरुड पुराणामध्ये योग वर्णन याविषयी विस्तृत माहिती आहे. श्रीहरी म्हणाले, मी वासुदेव, जगन्नाथ आणि ब्रह्मात्मा आहे. मी देहधारी म्हणून नेहमी मनुष्याच्या देहात राहतो. मी सर्व प्रकारच्या देहांचं विसर्जन करतो. मी देहाच्या सर्व प्रकारच्या धर्मांपासून दूर असून क्षर आणि अक्षर यापासूनही मी दूर आहे. अशा प्रकारे विद्य मनुष्य ध्यानद्वारा योग साधना करून परमपदाला प्राप्त होतो. योग वर्णनानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू ध्यान आणि सूर्यार्चन याविषयी सविस्तर माहिती आहे. रुद्रदेव म्हणाले, त्या शंख, चक्र, गदा धारण करणाऱ्या शुद्धदेव, ईश, परमात्मा, भगवान विष्णू यांचं ध्यान करावं. हरी म्हणाले, हे रुद्र, हरीचं ध्यान संसाररूपी वृक्षाचा नाश करणारं आहे. त्याला रूप आणि अंत नाही. तो सर्वव्यापी अव्यय आहे. तो अक्षय, सर्वत्र गमन करणारा नित्य आणि महान ब्रह्म आहे. तो समस्त प्राण्यांचा ईश्वर आहे. तो सर्वांचा आधार आहे. तो लेपरहित आहे. तो मुक्त आहे. तो स्थूल देहरहित आहे. श्रीहरी म्हणाले, आता मी परत सूर्याच्या पूजेविषयी सांगतो. द्रव्य प्राप्तीसाठी त्याचं अशा प्रकारे पूजन करावं. 8 दलांचं कमल काढून नंतर आवाहनद्वारा तेथे सूर्याची स्थापना करावी आणि 12 सूर्यांची पूजा करावी. त्या 12 सूर्यांची नावं अशी, भग, सूर्य, अर्यमा, मित्र, सविता, धाता, महाबल, विवस्वान, त्वष्टा, पूषा, इंद्र आणि विष्णू. मनुष्याने पूर्व दिशेला सूर्याचं भक्तिभावाने पूजन करावं. सूर्यार्चनानंतर गरुड पुराणामध्ये मृत्युंजयार्चन याविषयी माहिती आहे. श्री सूत कश्यप मुनींना म्हणाले की मला गरुडाने जो मृत्युंजयाचा पूजा प्रकार सांगितला आहे तो तुला मी सांगतो. सर्वप्रथम ओंकाराचा उच्चार करावा. नंतर जू आणि नंतर सहा अशा प्रकारे ओम जूम सहा हा मंत्र मृत्यू आणि दारिद्र्य यांचा नाश करणारा आहे. हा मंत्र 3 अक्षरी असून त्यांचा जप केला म्हणजे मनुष्य मृत्यूरहित होतो आणि त्याने केलेली पाप किंवा वाईट गोष्टी यापासून त्याची सुटका होते. मृत्युंजयार्चनातल्या या मंत्राच्या विधीनंतर गरुड पुराणामध्ये शिवार्चन आणि पंचतत्व दीक्षा याविषयी माहिती आहे. श्री सूत म्हणाले, आता मी शिवपूजेसंबंधी माहिती सांगतो. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती प्राप्त होते. शिव हा सर्व व्याप्त आहे. तो द्वादश मात्रात स्थित राहतो. त्याचं मनोभावे शुद्ध अंतःकरणाने पूजन आणि ध्यान करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये
श्रीकृष्ण पूजन विधी सांगितला आहे. श्री सूत म्हणाले, आता मी आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेसंबंधी माहिती सांगतो. यमुना आणि गंगा यांचे सुद्धा श्रीकृष्णाबरोबर पूजन करावे. श्रीकृष्ण पूजन करताना जप, ध्यान आणि पूजा विधीने श्रीकृष्णाचे मनोभावे पूजन करावे. असे केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यानंतर भगवान श्रीहरींनी गरुड पुराणात गायत्री न्यास कसा करायचा ते सांगितलं आहे. श्रीहरी म्हणाले, आता मी गायत्री न्यासाबद्दल माहिती सांगतो. गायत्री विश्वामित्र मुनींनी कथन केली आणि सूर्य या गायत्री मंत्राचे देव होत. ही गायत्री विष्णूंच्या हृदयात वास करते. गायत्रीला त्रैलोक्य चरण आहे आणि ती पृथ्वीच्या कुशीत वास करते असं समजावं. गायत्रीचं हे स्वरूप लक्षात घेऊन मग तिचा 12 लक्ष जप करावा. गायत्रीला 3 पदांची, 8 अक्षरांची आणि 4 पदांनी युक्त आणि 6 अक्षरांनी युक्त समजावं. त्रिपदा गायत्रीचा जप करावा आणि पूजनासाठी 4 पदा गायत्रीचा उपयोग करावा. ही गायत्री न्यास करताना तिची ठराविक स्थाने सांगितली आहेत. पायांच्या अंगठ्यांमध्ये, दोन्ही जांघांच्या मध्ये, जानूच्या मध्ये, उरूच्या मध्ये, गुह्यात, वृषणामध्ये, नाडीमध्ये, नाभीमध्ये, शरीराच्या उदरात, स्तनामध्ये, हृदयामध्ये, कंठामध्ये, ओठ, मुख, तालूमध्ये, दोन्ही स्कंधांच्या मध्ये, डोळ्यांमध्ये, भुवयांमध्ये आणि ललाटात न्यास करावा. पूर्व, दक्षिण, उत्तर, पश्चिम या दिशांनाही न्यास करावा आणि अशा प्रकारे गायत्रीचा जप करावा. श्री हरी म्हणाले, हे रुद्रा, मी आता तुला संध्या विधी सांगतो. ही संध्या केली असता वाईट गोष्टींचा नाश होतो. 3 वेळा प्राणायाम करून नंतर संध्येसाठी स्नान करावं. नंतर गायत्रीचा जप करावा. याला प्राणायाम म्हणतात. प्राणायामाच्यामुळे मन, वाणी, शरीर इत्यादींमध्ये निर्माण झालेले दोष नष्ट होतात. गायत्रीचा रक्तवर्ण आहे, सावित्रीचा शुभ वर्ण आहे, तर सरस्वतीचा कृष्ण वर्ण आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्वरूपाची जी त्रिपदा गायत्री आहे, तिचा विनियोग पूर्ण ज्ञान प्राप्त करूनच घ्यावा. सकाळची संध्या जप करून घ्यावी आणि संध्याकाळची संध्या बसून करावी. गायत्रीच्या न्यासानंतर गायत्री महात्म्य गरुड पुराणात सांगितलंय. श्री हरी म्हणाले, गायत्री ही सर्वात महत्वाची देवी होय. गायत्रीचा जप 108 सहस्त्र वेळा किंवा 800 वेळा करावा. त्रिकाल संध्येच्या वेळी गायत्रीचा जप करावा. संध्येच्या वेळी गायत्रीचं आवाहन करून तिचं पूजन करावं. ओम भूर्भुव स्वाहा या मंत्राने तिच्या 12 नावांनी जप करावा आणि गायत्री, सावित्री आणि सरस्वतीला नमस्कार करावा. नंतर भूर्भुव स्वाहा हा मंत्र म्हणून अग्नीत समिधा आणि तूप टाकून हवन करावं. गायत्रीची प्रतिमा चंदन किंवा सुवर्ण यांनी बनवून तिचं पूजन करावं. या गायत्री महात्म्यानंतर गरुड पुराणात ब्रह्मध्यान ह्याविषयी माहिती आहे. श्रीहरी म्हणाले, ब्रह्मदेवाचं ध्यान करून वाणी आणि मनद्वारा त्याचं पूजन करावं. या शरीररूपी रथाचे इंद्रियरूपी अश्व चालविणारा विज्ञान होय. हा मनुष्य मनरूपी लगाम हाती घेऊन विज्ञानाच्या जोरावर या जगातून तरून जातो. अहिंसा इत्यादी गोष्टींना यम म्हणतात. शौच इत्यादी गोष्टींना नियम म्हणतात. पद्म इत्यादी गोष्टींना आसन म्हणतात. वायूवर विजय प्राप्त करणे या गोष्टीला प्राणायाम असं म्हणतात. या नावाने योगाचं एक अंग ओळखलं जातं. अशा प्रकारे ईश्वर चिंतन करण्याला ध्यान असं म्हणतात. मन केंद्रित करणं या गोष्टीला धारणा असं म्हणतात. असं मन एकाग्र करणं आणि ब्रह्मस्थिती जाणणं याला समाधी म्हणतात. जर निराकार ब्रह्माचं ध्यान करता येत नसेल तर साकार ब्रह्माचं चिंतन करावं. मी
आत्मा परब्रह्म आणि परमज्योती आहे. 24 मूर्तींचा मी शाळीग्राम शिळेत राहतो. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस.

कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम.

श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 76वा श्लोक आहे. नवे कर्मना धर्मना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रवाते मनी राम चिंतीत जावा. समर्थ म्हणतायत आपण अनेक गोष्टी करतो, कुठलीही गोष्ट धड करत नाही. नवे कर्म, कर्म आपण करतो, दिवसभर कर्म करत असतो, जन्माला आल्यापासून कर्म करत असतो, पण एकही कर्म धड होत नाही. एका श्लोकात पुढे म्हटलंय त्यांनी, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे धर्म तो पुण्य गाठी पडे ना. जे आपण जे करतो आहोत ते योग्य तऱ्हेनं करतो आहे काय बघायला पाहिजे. इथं त्यांनी म्हटलंय नवे कर्म, कर्म जे केलं जात आहे ते कर्म करताना भगवद्गीतेने जे सांगितलं आहे कर्माचा कर्मयोग झाला पाहिजे आणि तिथून कर्मसंन्यासापर्यंत आलं पाहिजे. असा कर्मयोग आपला होतो का? प्रत्येक कर्म केलं की त्याच्यामध्ये मी केलं हा अहंकार असतो आणि त्याचं फळ मला काय ही अपेक्षा असते. उलट त्यांनी सांगितलं आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेचा सुरुवातीलाच आहे, तुझा कर्माचा अधिकार आहे, तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे, विहित कर्म आहे, स्वधर्म कर्म आहे, ते तू करायचं आहेस, ते तूच करायचं आहेस, तन मन धनानी करायचं आहे. पण त्याच्यात ते मी केलं हा कर्तृत्वाचा अहंकार टाकून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून फळाची अपेक्षा ही जी ममत्वापोटी येते तीही टाकून घ्यायची. जे अहंकर्तृत्व आणि ममत्व हे दोन्ही टाकून मग कर्म करायचं आहे, तरच ते कर्म त्या कर्माचा योग झाला असं म्हणता येईल. आपण जन्मभर कर्म करतो, खूप कर्म करतो, कोणी कुटुंबासाठी करतो, कोणी समाजासाठी करतो, कोणी देशासाठी करतो, मोठ्याल्या संस्था काढतो, दानधर्म करतो, पण त्या प्रत्येकामध्ये मी केलं आणि मला त्याचं काय ही अपेक्षा राहते. मी एवढं समाजासाठी केलं पण आता समाज मला विचारत नाही, मी माझ्या मुलांना मोठं केलं आता ती मला विचारत नाहीत, हे जे आहे ह्या अपेक्षेपोटी दुःख आहे आणि त्यामुळे ते कर्म देखील यथासांग घडलं असं म्हणता येत नाही आहे. पण समर्थांना ते मान्य नाही आहे. ते कर्म योग्य पद्धतीनंच व्हायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात नवे कर्म ना धर्म. धर्माची कृत्य करतो म्हणतो, त्याचं धर्माचं पालन तरी नीट होत आहे का? नाही. तर काय नेमकं करायला पाहिजे, कशासाठी करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे काही माहीत नाही आहे. ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणे करतो आहे. उपास तपास चालू आहेत, देवळाचे उंबरठे झिजवत आहेत, सोमवारी ह्या देवाला, मंगळवारी त्या देवीला, बुधवारी एका देवाला, गुरुवारी एका देवाला, निरनिळ्या देवाला जात आहेत. त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं करतायत. म्हणतात आम्ही देवाचं इतकं केलं, यांनी देवाचं केलं का देवानी यांचं केलं? पण हे म्हणत असतात आम्ही देवाचं इतकं केलं तरी देवाने आमचं असं कसं केलं. जे देवाचं तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल देवाने तुमचं काहीतरी करायला पाहिजे या अपेक्षेनं तुम्ही केलेले आहेत. निष्काम भजन झालेलं नाही आहे, ते कामनी काय सगळं, त्याला वाणिज्य म्हणतात. जसं वाण्याच्या दुकानात पैसे द्यायचे आणि गुळ विकत घ्यायचा, तसं मी हे तुझ्यासाठी केलं, एवढं नाम घेतलं, आता तू काय माझ्यासाठी करणार, असं जर म्हणत असलो तर ते देखील बरोबर होत नाही. म्हणून धर्म करायला जातात, धर्माचं पालन नीट होत नाही. बरं, योग, योगाची साधना करायची असेल तर हठयोग का राजयोग? आला प्रश्न. हठयोगाची साधना अवघड आहे, समोर सद्गुरू पाहिजेत, नाही तर करता येत नाही. षटचक्र भेटून ती कुंडलिनी वर न्यायची सोपं काम नाही आहे.
अनेक संकट त्याच्यातून येऊ शकतात. मग हटयोग नको तर ठीक आहे राजयोग भक्तीसहित योग करा. जीवाची ताकद नाही आहे पलीकडे जायची, मग निदान भगवंताच्या भक्तीसहित योगाची साधना करा. तेही नीट होत नाही आहे. म्हणजे जे जे काही आपण करायला घेतो आहे ते कुठलंही आपल्या हातनं धड होत नाही. बरं, नवे भोग ना त्याग. भोग जे चांगले वाईट आपल्या वाट्याला प्राक्तनानुसार आपल्या कर्माप्रमाणे आलेले आहेत ते तरी आनंदाने भोगतो का? तेही नाही. त्याच्यातही पुन्हा दुःख आहेच, रडारड आहेच आहे. बरं, त्याग तोही नाही. कशाचा त्याग करायचा? विकारांचा त्याग करायचा आहे, कामनांचा त्याग करायचा आहे, वासनांचा त्याग करायचा आहे. ते केल्याने खरं म्हणजे जीवाला सुख मिळणार आहे, आणि त्याग होत नाही आहे. लालसा सुटत नाही आहे, वासना संपत नाही आहे. म्हणजे काही धड नाही, कर्म नाही, धर्म नाही, योग नाही, भोग नाही, त्याग नाही. ते म्हणतात काहीही सांग यथा सांग होत नाही आहे. मग आता काहीच होत नाही ना, मग निदान ते सगळं घडत नाही आहे, कळायचं आहे, पण जसं हवं तसं होत नाही. मग निदान म्हणे दास समर्थ म्हणतात विश्वास नामी धरावा. मग निदान नामावर तरी विश्वास ठेव, मनापासून ठेव. विश्वास आज आहे आणि उद्या गेला गेला असं नाही, पक्का बसला पाहिजे. दृढ विश्वास निश्चयाने हे नाम मी घेईन म्हणजे घेईनच. ज्याचं नाम मी घेतो आहे तो माझ्या पाठीशी उभा राहील जेव्हा प्रसंग येईल तेव्हा. मी आत्तापासून त्याला धरून ठेवलेलं आहे. त्याला धरून ठेवल्यावर तो मला सोडणार नाही, एवढा तरी विश्वास. बरं, तो आहे कुठं? तुझ्याच अंतःकरणात बसलेला आहे. लांब कुठं शोधायला जायला नको त्याला. तुझ्या आत बाहेर तोच भरून आहे. बघ, तुला कळतंय का? हे आत बाहेरी मियाची कोण दिले? जग निखिल माझेची होतले. अरे हे सगळं विश्व माझंच आहे, सगळं मीच भरून आहे. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप. तुला हे सगळे विश्व परमात्मरूप दिसत आहे का? पा ते जर दिसत असेल तर मग तुला काळजी करायचं कारण नाही आहे, कशाची चिंता करायची? एक भगवंतच भरून आहे. पण त्या वेगळं तुला दिसत आहे ना, मग तो भ्रम आहे तुझा. हे जे दिसत आहे तो भ्रम आहे. तुला दोरी दिसायच्याऐवजी अज्ञानामुळे अंधारामुळे साप दिसतोय, आणि त्या सापाला मारायला तू बसलायस. कसं त्याला मारायचं? किंवा त्याला भिवून पळतोयस, दोन्हीपैकी काहीतरी होत आहे. तुला जर दोरी दिसली तर लक्षात येईल की भिण्याचं कारणच नाही, बागुलबुवा नाहीच आहे मुळी. तुला वाटतोय तुझ्या अज्ञानामुळे असं जर लक्षात आलं तर तू नाम नामी विश्वास त्या ठिकाणी विश्वास ठेव. प्रभाते मनी रामचिंतित जावा. नवे कर्म ना धर्म ना योग काही, नवे भोग ना त्याग ना सांग पाही, म्हणे दास विश्वास नामी धरावा. सोडायचं नाही एकदा धरल्यानंतर. धरायचा याचा अर्थ कायम दृढ पक्का धरला पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्तीसुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन. श्रोते हो नमस्कार. भक्तीसुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे. म्हणूनच भक्तीसुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. हा प्रवास आहे साधनेचा. ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे. या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे. आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत. त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ स्वागता जगदीश होमकर बोरिवली पूर्व मुंबई, सौ नंदा अण्णासाहेब रोहम पाटील मुक्काम पोस्ट अंबेजोगाई बीड, श्री प्रकाश भास्करवार नागपूर. हे सर्व बंधू आणि भगिनी भक्तीसुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही. या व्यतिरिक्त काही भक्तीसुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे. त्या सर्वांना भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो. श्रोते हो, भक्तीसुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. या नंबरवर आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्तीसुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्तीसुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी. नमस्कार.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराण संहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का. नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. त्यांची संहिता त्याला शिकवल्यावर जे ती मोठी आहे, गाथा आहे त्याचा, फार मोठा संग्रह आहे तो. त्या रोमहर्षणाचे सहा शिष्य आहेत: सुमती, अग्निवर्चा, मित्रायू, शांशपायन, अकृतव्रण, सावर्णी असे सहा शिष्य आहेत. या सहा शिष्यांना त्यांनी काही शाखा दिल्या. त्याच्यानंतर रोमहर्षणांनी आपल्याला मिळालेली जी पुराण संहिता आहे ती ह्या शिष्यांना शिकवून झाल्यानंतर शेवटच्या तीन शिष्यांनी त्याच्यामधून पुन्हा वेगळ्या तीन संहिता तयार केल्या. आपल्या आपल्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाला मिळालेली मिळून एक, अशा त्या चार झाल्या. आता ह्या घटनेचा उल्लेख विष्णू पुराणात आहे, अग्निपुराणात आहे आणि आता व्यासकृत पुराणांची संख्या 18 कशी झाली ते आपल्याला सांगते. भागवतामध्ये त्यांनी लिहिलं आहे की पुराणं 18 कशी झाली. त्रय्यारुणी कश्य म्हणाले, कश्यप, सावर्ण्याकृतव्रण, वैशंपायन, हारितेभ्यः षडभ्यः, षट पुराणांनी, रोमहर्षणात चत्वारी, व्यासात सप्त, एवं सप्तदश पुराणांनी, व्यासाश्रमेय धित्य भागवतम शुको वदिष्यतीती व्यासाज्ञप्त उग्रश्रवा अपि शुकमुखात शुश्राव. त्यांनी असं म्हटलं की रोमहर्षणाचा पुत्र जो उग्रश्रवा, म्हणजे व्यासांनी रोमहर्षणाला सांगितलं, रोमहर्षणांनी सहा शिष्यांना सांगितलं, सहा शिष्यातल्या तीन शिष्यांनी त्याच्या तीन संहिता तयार केल्या आणि रोमहर्षणाची एक, अशा चार संहिता झाल्या. आता त्या संहिता त्यांनी आपला जो पुत्र आहे उग्रश्रवा त्याला त्या दिल्या. आता त्यांनी काय केलं, त्याला कुणी कुणी आता संहिता दिल्या, तर त्रय्यारुणी, कश्यप आदी हे जे सहा रोमहर्षणाच्या शिष्यांकडून जे मिळाले ते सहा पुराणं मिळाली. नंतर रोमहर्षणाकडून चार, म्हणजे ह्या वरच्या त्यांच्याकडून जे शिष्य पुढे गेले त्याच्यातून जी परंपरा निर्माण झाली त्या परंपरेनी सहा पुराणं दिली. रोमहर्षणाकडून चार पुराणं मिळाली, व्यासांच्याकडून सात पुराणं त्याला मिळाली, सप्तदश पुराणांनी व्यासांनी त्यांना दिलेली आहेत, असं एकूण 17 पुराणं त्याला मिळाली. आणि व्यासांनी त्यांना सांगितलं की 18 पुराण भागवत आहे, हे उग्रश्रवा ते पुराण तुला शुक सांगतील आणि शुकमुनींच्याकडून ते पुराण तू ऐक, असं त्याप्रमाणे 18 पुराणं या 18 पुराण शुकमुखातून आणि 17 पुराणं या पद्धतीने, अशी 18 पुराणं त्या ठिकाणी एकत्र झाली आणि ही 18 पुराणं आदी पुराणं म्हणून प्रसिद्धीला आली. ही मूलभूत पुराणं आहेत. अशा ह्या मूलभूत पुराणांची जी श्लोकसंख्या होती त्या 18 पुराणातल्या प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या 12,000 होती. नंतर भविष्य पुराणांनी त्याचा दाखला दिलेला आहे. लोकांनी आवडलेलं आख्यान पुराणात घाल, आवडलेलं आख्यान पुराणात घाल, असं करून ती संख्या पुष्कळ वाढवत गेली आणि पुराणांची संख्या आताची जी आहे ती या एका श्लोकातच त्यांनी म्हटलेलं आहे की एकूण जे पुराण संख्या आहे ती 400,000 श्लोकांची झाली. म्हणजे ही जर 2-2.5 श्लोकांची होती तर त्यात 1,5,000 एवढ्या श्लोकसंख्यांची भर पडली. आणि त्यांनी सांगितलं की एकूण किती आहेत, म्हणाले, शौनकाद्यास्तु ऋषयो ज्ञात्वा भूषस्य स्वर्गतिम गत्वा सूतम प्रणम्यो चुरधर्मम मुख्यम यदाधुना तेभ्यः सुतः पुराणानि श्रावयामास वैमुनः शतवर्ष पंचलक्ष श्लोकम अध्यापयन मुदा. अशी 500,000 श्लोकसंख्या सर्व पुराणांची मिळून झाली. 417 पुराणांची, 18 पुराणांची आणि 100,000 महाभारताची. महाभारत हे पुराण धरून त्यांनी 500,000 श्लोकसंख्या सांगितली आणि 18 पुराणांची श्लोकसंख्या
ही 4 लाख आहे 18 पुराणं मिळून. आणि त्यांनी त्याच्यामध्ये बराच उल्लेख केला आहे, महाभारतांनी उल्लेख केला आहे, महाभारतामध्ये पुराणातल्या ज्या कथा आल्या आहेत त्याचाही उल्लेख केला आहे. आता एक गंमत म्हणून आपल्याला सांगते की भविष्य पुराण जे आहे ते भविष्य पुराण पुढे आलं, अलीकडच्या काळात आलं किंवा ज्या काळात आलं आपण धरू, काळाच्या बाबतीत आपल्याला समजत नाही. पण त्याच्यामध्ये कारण का समजत नाही म्हणायचं, कारण भर घातली अलीकडच्या काळात घातली म्हणजे पुराण अलीकडच्या काळातलं होत नाही. भर कुणीही ज्याला जे आवडलं आणि ज्याची भाषा चांगली आहे त्याला जर असं वाटलं की मी जे लिखाण केलं आहे ते लिखाण शाश्वत राहावं, कारण प्रत्येकाला आपलं लिखाण म्हणजे त्याचं लाडकं बाळ असतं ते राहिलंच पाहिजे असं त्याला वाटतं, त्यामुळे तो म्हणतो हे माझं जे लिखाण आहे ते कुठंतरी चिरकाल टिकलं पाहिजे. हा पुराणाचा भाग म्हणून त्यात घुसडला की जोपर्यंत तो कोणी बाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत तो स्वीकार्य राहतो, पुष्कळ काळ राहतो, 2-400 वर्ष राहतो, त्याला त्याचं समाधान मिळतं. भविष्य पुराणामध्ये आपल्याला गंमत म्हणून सांगते की ब्रिटिशांच्या काळामधला लॉर्ड रे त्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये व्हिक्टोरिया राणीचं नाव आहे. त्या व्हिक्टोरिया राणीला काय म्हटलंय, विकटावती म्हटलेलं आहे. व्हिक्टोरिया राणी म्हणजे विकटावती आहे. आणि त्यांनी इंग्रजी भाषेला गुरुंड असं म्हटलंय की गुरुंड भाषेमध्ये ही बोलणारी माणसं आहेत आणि त्यांची ती राणी विकटावती आहे आणि त्यांचा लॉर्ड रे म्हणून घेतलाय. आणि त्या इंग्रजी भाषा कशी आहे हे सांगण्याकरता तुम्हाला म्हणाले मी उदाहरणाने सांगतो असं म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलं माहिती का, रविवारेच संडेच फाल्गुने चैव फरवरी यष्टी 60 च ज्ञेया त उदाहरण इति. म्हणाले हे उदाहरण आहे हे असं लक्षात घ्या काय, तर रविवार म्हणजे संडे आणि फाल्गुन म्हणजे फेब्रुवारी असं त्यांच्याकडे आहे, आम्ही षष्टी म्हणतो म्हणजे त्यांचं 60 आहे हे लक्षात घ्या म्हणाले. असं उदाहरणादाखल लक्षात घ्या आपल्याला हे सांगितलं कशा करता की असं काही काही पुराणामध्ये येत गेलं म्हणून मूळच्या पुराणाची गुणवत्ता कमी होत नाही. काय बाजूला टाकावं लागेल याचा साधक बाधक विचार करावा लागेल, पण याचा अर्थ पुराणांचे विषय हे असे काहीतरी जे निष्फळ आहेत असं म्हणता येत नाही. आता संख्येचं वर्गीकरण केलेलं आहे पुराणांच्या, पुराणांची संख्या 18 मानली आहे, महापुराण 18 आहेत, उपपुराणं 18 आहेत. आता ह्या महापुराणांचं वर्गीकरण अनेक प्रकारांनी केलं आहे, पुराणांचा विषय चालला आहे म्हणून आपण त्या पुराणांचा एकदा उच्चार करू. ब्रह्म पद्म विष्णू शिव भागवत नारदीय मार्कंडेय अग्नी भविष्य ब्रह्मवैवर्त लिंग वराह स्कंद वामन कूर्म मत्स्य गरुड ब्रह्मांड ही 18 पुराणं आहेत. ही 18 आहेत हे सांगणारा श्लोक मोठा सुंदर आहे. त्यांनी म्हटलंय मद्वयम भद्वयम वैव व्रत्रयम वच तुष्टयम अनापलिंग कुस्ना कुस्कानी म्हणजे स्कंद पुराण कुस्कानी पुराणानी पृथक पृथक. म्हणाले तुम्हाला सांगतो की ही पुराणं कशी कशी आहेत तर त्याचं वर्णन करून सांगतो म्हणाले तुम्हाला. आणि ते सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे की ह्या पुराणांच्या ठिकाणी त्याचा क्रम सांगितला आहे. आणि ही जी पुराणं आहेत त्या श्लोकाच्या आधाराने मी आपल्याला सांगते की मद्वयम म पासून 2 पुराणं आहेत, भद्वयम भ पासून 2 पुराणं आहेत, ब्र ब्र पासून 3 पुराणं आहेत, व पासून 4 पुराणं आहेत आणि अ ना प लिंग हे लिंग पुराण, नंतर कूर्म पुराण स्का आणि नी या प्रत्येक ह्या अक्षरापासून 1-1 पुराण आहे. हा जो विषय आहे तो 18 महापुराणांच्या व्यतिरिक्त ज्यानं उपपुराणं म्हटलंय तो विषय आहे. महापुराणांचं आकर्षण सगळ्यांना आहे, उपपुराणांचं आकर्षण कमी आहे. त्याचं कारण असं आहे की ती पुराणं फार प्रसिद्ध नाही आहेत, पण ह्या उपपुराणांच्या ज्या संख्या आहेत त्या त्यांनी म्हणताना 18 म्हटल्या आहेत. पण प्रत्येकाने या त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पुराणं घेतली आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात उपपुराणं 51 आहेत आणि प्रत्येक ग्रंथामध्ये त्या 18 उपपुराणांचा उल्लेख वेगळा वेगळा केलेला आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की ह्या 18 पुराणांच्यापैकी जी उपपुराणं रचलेली आहेत त्या उपपुराणांची काय वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी असं म्हटलंय की ह्यातलं प्रत्येक उपपुराण कोणत्या ना कोणत्या तरी महापुराणाशी संलग्न आहे, की ती स्वतंत्र पुराणं नाही आहेत, ते
एका महापुराणाशी जोडलेला आहे. बरं, त्यांच्याकडे त्या पुराणांचं आकर्षण नसल्यामुळे त्या पुराणांच्यामध्ये काहीतरी माहिती घुसडली आहे आणि काहीतरी लिखाण आहे असं नाही आहे. ती मौलिक पुराण आहेत आणि त्या पुराणांच्यामध्ये नेमक्या संख्येबद्दल जरी संशय असला तरी या पुराणांच्या जी 56 पुराणं आहेत त्यांचा कोणत्या ना कोणत्या तरी संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेख आहे. म्हणजे मूळ पुराण नाही आहे आणि कुणीतरी आपल्या ग्रंथाला पुराण म्हटलं आहे अशी मात्र वस्तुस्थिती नाही आहे. आणि त्यांनी त्याच्याही पुढे असं म्हटलं आहे की उपपुराणांच्यामध्ये संस्कृती, कला, साहित्य, समाजव्यवस्था, धर्मसंस्था याविषयीची जी माहिती आहे ती त्याच्यामध्ये जशी आढळते त्याचप्रमाणे मन्वंतरं, नंतर वंशचरित्र अशा ज्या गोष्टी आहेत की ज्याच्या राजवंशामुळे काळाचा अंदाज येईल आणि सांस्कृतिक इतिहास या देशाचा काय आहे, हिंदुस्तानची प्रत्येक काळामध्ये काय परिस्थिती होती हे सगळं ह्या उपपुराणांच्यावरून कळतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की उपपुराणांचं महत्त्व या पुराणांपेक्षासुद्धा जास्त आहे. आता बघा, इथेच कागद आहे आणि मी विसरले, तो खालीच जोडलेला आहे. आता अर्थ, मद्वय म्हणजे मत्स्य आणि मार्कंडेय, म पासून. नंतर भद्वय म्हणजे भागवत आणि भविष्य, ब्रत्रय म्हणजे ब्रह्म, ब्रह्मवैवर्त आणि ब्रह्मांड पुराण, आणि व चतुष्टय म्हणजे वामन, विष्णू, वायू आणि वराह पुराण, अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंग पुराण, तिथे त्यांनी ग वापरलाच आहे, आणि ग म्हणजे गरुड पुराण, नंतर कु म्हणजे कूर्म पुराण, स्क म्हणजे स्कंद पुराण, अशी मिळून म्हणाले 18 पुराणं होतात. आता केवळ पुराणांचं महात्म्य घेतो म्हणून आपण वाचकण काय आहे, शेवटी ही सुद्धा माहिती त्या पुराणांच्याच निमित्ताने आपल्याला श्रवण करायची, नाही तर कशाला श्रवणाची वेळ येते. त्यांनी असं म्हटलंय की भागवत पुराणाप्रमाणे भागवत पुराणांनी प्रत्येक पुराणाची श्लोकसंख्या किती आहे हे सांगितलंय, त्याच्याप्रमाणे ब्रह्मपुराणाची 10,000 आहे, पद्मपुराणाची 55,000 आहे श्लोकसंख्या, विष्णू पुराण 23,000 आहे, शिवपुराण 24,000 आहे, भागवत पुराण 18,000 आहे, नारद पुराण 25,000 आहे, मार्कंडेय पुराण 2,000 आहे, अग्निपुराण 115,400 आहे, भविष्य पुराण 14,500 आहे, ब्रह्मवैवर्त 18,000, लिंगपुराण 11,000, वराहपुराण 24,000, स्कंदपुराण 81,000 एवढी आहे, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, नाही स्कंद पुराण 8,111 आहे, माझं चुकलं, 8,111, वामन पुराण 10,000, कूर्म पुराण 17,000, मत्स्य पुराण 14,000, गरुड पुराण 19,000, ब्रह्मांड पुराण 12,000, ही सगळी श्लोकसंख्या मिळून 400,000 भरते. म्हणजे चूक नाही आहे, ह्याला काउंटर चेक आहे, ह्याला फार महत्त्व आहे की या पुराणात जेव्हा सांगतात आणि दुसऱ्या पुराणात दुसरा श्लोक असतो, तिसऱ्या पुराणात तो मनुष्य वेगळ्या पद्धतीने त्या पुराणांबद्दल बोलतो आणि सगळ्यांची भाषा एकच येते आणि त्यामुळे ते एकमेकांना सिद्ध करतात. आणि उपपुराणांच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं आहे आणि त्याचं वर्गीकरण करताना, पुराणांचं वर्गीकरण करताना त्यांनी सात्विक, राजस आणि तामस असं वर्गीकरण केलं आहे. तर सात्विक पुराणांमध्ये विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, पद्मपुराण आणि वराह पुराण आहे. म्हणजे आत्ता मगाशी जसे ते म्हणाले आमचे वीरूजी कुंटे, की म्हणाले तो काल बरोबर नाही त्यावेळी आपलं राहिलं, खरंच आहे, हे सात्विक पुराण आहे. विष्णू आणि नारद पुराण हे क्रमाने श्रेष्ठ आहेत. नारद पुराणामध्ये विष्णू उपासनाच आहे आणि आज योगायोगाने जन्माष्टमी आहे आणि त्याच दिवशी त्या पुराणाला सुरुवात झालेली आहे. हे राजस पुराणं सांगितली आहेत, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय, भविष्य, वामन आणि ब्रह्मपुराण ही राजसिक पुराणं आहेत आणि तामस पुराणं मत्स्य, कूर्म, लिंग, शिव, स्कंद आणि अग्नी ही पुराणं आहेत. आता या पुराणातल्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्यामध्ये साधारण सात्विक पुराणामध्ये विष्णूचं वर्णन केलेलं आहे, राजस पुराणामध्ये ब्रह्मदेवाचं वर्णन केलं आहे आणि तामस पुराणामध्ये शिव आणि अग्नी यांचं वर्णन केलं आहे आणि बाकीच्या इतर पुराणांमध्ये सरस्वती आणि पितर यांचं वर्णन केलं आहे. पितरांच्या विषयी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं तर आत्ता तो मगाचा विषय
आपण जो उपपुराणांची नावं पाहत होतो त्याच्यामध्ये बघा 56 उपपुराणं आहेत. प्रत्येकाने त्यातली वेगळी वेगळी घेऊन 18 म्हटलं आहे. त्याच्यामध्ये आद्य किंवा सनत कुमारी आहे, नारसिंह, स्कांद म्हटलंय, शिवधर्म, दुर्वासोक्त, नारदीय, कापिल, वामन, औशनस, ब्रह्मांड, पुन्हा पुन्हा नावं आहेत ही वेगळी वेगळी, वारुण, कालिका, माहेश्वर, सांब, सौर, पराशरोक्त, भार्गव, नदी, नंदी, वायवीय, नंदिकेश्वर, युग्म, दैव, भास्कर, मानव, भागवतद्वय, पाद्म, शौक्रेय, बारहस्यत्य, कौर्म, आणु, बृहन्नारदीय, बृहन्नंदीश्वर, क्रियायोगसार, विष्णुधर्मोत्तर, विष्णुधर्म, बृहद्धर्म, शौक, बृहन्नारसिंह, बृहद्वैष्णव, गारुड, गारुड विद्या आहे हा, त्या विद्येशी संबंधित पुराण आहे, प्रभासक, लीलावती, देवी, आखेटक, एकाग्र, एकपाद, लघुभागवत म्हणजे भागवताचा लघुभाग केला आहे, मृत्युंजय आणि अंगिरसक आणि गणेशक या नावानी त्यांनी त्या पुराणांची यादी दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे आपला जो विषय आहे तो विषय असा की पुराणांच्याबद्दल काही माहिती नाही, कुठेतरी बेंगरुळपणाने पुराण हा विषय जातो असं नाही आहे. पुराणांच्या विषयीचा सविस्तर योग्य अभ्यासाचा विषय या ग्रंथांच्यामधून फार उत्तम प्रकाराने मांडलेला आहे. आता ही जी पुराणांची लक्षणं आहेत ती लक्षणं कोणती, भागवतानी दशलक्षणं सांगितली आहेत पुराणाची आणि सामान्यतः पुराणाची 5 लक्षणं स्वीकारली आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च, वंशो मन्वंतराणीच, वंशानुचरितम चेती पुराणं पंचलक्षणं. म्हणाले सृष्टी, प्रलय, राजवंश, मन्वंतर आणि राजे आणि महर्षी यांच्या वंशात उत्पन्न झालेले जे राजपुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांचं वर्णन करणं अशी पुराणाची 5 लक्षणं आहेत. सर्ग म्हणजे सृष्टीचा विस्तार आणि उत्पत्ती, हे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा पुराणांचा जो विशेष आहे तो सांख्यांच्याप्रमाणे पुरुष, प्रकृती असा घेऊन त्यांनी सृष्टीचा विस्तार त्यांनी मानलेला आहे. सांख्य दोन्ही तत्व अनादी आणि नित्य मानतात, पण ही पुराणांनी ही दोन्ही तत्व विष्णूची रूपं आहेत असं मानलेलं आहे. विष्णू हे त्याचं अधिष्ठान आहे. नंतर सांख्य दर्शनापेक्षा हे पुराण कसं वेगळं आहे तर ते असं म्हणतात की विष्णूच्या परम सख्यत्वापासून, मूळ स्वरूपापासून प्रधान आणि पुरुष हे दोन उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून कालाच्या ओघामध्ये तिसऱ्या रूपाने म्हणजे काल त्याच्यात मिसळल्यानंतर पुरुष प्रकृतीच्या बरोबर ही सृष्टी निर्माण झाली. आजही आपण बघतो, 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो, 100 वर्षापूर्वी नंतर आपण असणार नाही. काळाच्या ओघामध्येच फक्त पुरुष प्रकृतीच्या मधून निर्माण होणारी ही सृष्टी आहे ती कालावरती अवलंबूनच आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की ही सगळी सृष्टीच्या काळी हे जेव्हा संयुक्त होतात, विष्णू लीलया हे सगळं निर्माण करतो, ही जी सृष्टी आब्रह्मस्तंभपर्यंत निर्माण झालेली आहे तिचे त्यांनी 3 प्रकार सांगितलेत, एक प्राकृत सर्ग, एक वैकृत सर्ग आणि तिसरा प्राकृत वैकृत सर्ग. प्राकृत सर्ग म्हणजे ज्याच्यावर आपलं काळाचं कोणाचं नियंत्रण नाही तो त्याचा तो स्वाभाविक निर्माण होतो. वैकृत स्वर्ग म्हणजे जी प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी आपली बुद्धी ही वापरून जी निर्माण केलेली आहे ती सृष्टी. आणि प्राकृत आणि वैकृत हे दोन एकत्र येऊन आणखीन सृष्टीचा एक तिसरा प्रकार त्या ठिकाणी वर्णन केला आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मसर्ग हा प्राकृतातला पहिला, म्हणजे ब्रह्मापासून म्हणजे परब्रह्मापासून काय निर्माण झालं ते त्यांनी सांगितलं. भूतसर्ग म्हणजे पंचतन्मात्रापासून सृष्टी निर्माण झाली हे त्यांनी सांगितलं. वैकारिक सर्ग हा प्राकृत सर्गापैकी तिसरा, त्याच्यात त्यांनी म्हटलं की इंद्रिय सृष्टीला म्हणजे आमची 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ही त्याच्यातून निर्माण झाली. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की ह्या प्रत्येकाच्या निर्मितीमध्ये एक एक गोष्ट जर आपण पाहत गेलो तर ह्या सगळ्या सर्गांचं जे वर्णन आहे तर हे सगळं सर्गवर्णन जे आहे ते सगळं सर्गवर्णन आपल्याला आत्ता घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचं कारण असं की आपण जेव्हा
सृष्टीची उत्पत्ती पाहू, त्यावेळी आपण त्याचा विचार करू. आणि त्यामुळे पुराणांच्यामध्ये जे विषय आलेले आहेत त्या विषयांच्यामधला आपण जर हा भाग बघितला किंवा मगाशी बघितलं त्याप्रमाणे मन्वंतर आदी हा जो विषय आहे तो विषय आपण मगाशी पाहून झालेला आहे. त्या विषयामध्ये आता बघण्यासारखं जर काही असेल किंवा बघायचं असेल तरीसुद्धा हरकत नाही आहे, भरभर जायचं असेल पुढे तर फक्त नुसतं सांगून पुढे जाते. मुख्य सर्ग, तिर्यक सर्ग, देवसर्ग, मानुष सर्ग, अनुग्रह सर्ग, कौमार सर्ग, प्रतिसर्ग. आता सृष्टीची उत्पत्ती आपण घेत नाही म्हणून पुढे जाऊया. त्याच्यापुढे मन्वंतरं सांगितली आहेत. मन्वंतरं कालाच्या दृष्टीने विचारात घेतलेली आहेत. मन्वंतरांच्या नंतर त्या सगळ्यांचाही विचार आपण पुढे करू. त्यानंतर वंश आणि वंशानुचरित आहे. वंशाच्या ठिकाणी पुराणांच्यामध्ये वंशाचं वर्णन उपलब्ध आहे. आता या वंश निर्मितीचा एक चांगला भाग आहे जो आपण पुढे सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये पाहणार नाही आहे. तो भाग असा आहे की आपल्याकडे पुराणांनीच भागवतामध्ये सुद्धा असं मान्य केलेलं आहे की सगळी संतती जी आहे किंवा सगळेजण प्रारंभापासून जे जन्माला आले ते मनूपासून जन्माला आले, आणि मनूपासून जन्माला आलेले म्हणून आम्ही मानव आहोत. म्हणजे आम्हाला जे मानव म्हटलं जातं त्याचं कारण असं की आम्ही मनूची संतती आहोत. आता हा जो मनू आहे ते एका म्हणजे तो काळाचा विचार आपण फार तर पुढे सोडून देऊ, पण या एकूण मनूंची संख्या 14 आहे. आणि वंश निर्मितीच्या दृष्टीने दोन मनू महत्त्वाचे आहेत, एक स्वयंभूव मनू आणि दुसरा वैवस्वत मनू. ह्या हा स्वयंभूव मनू हा पहिला मनू आहे आणि वैवस्वत मनू हा सातवा मनू आहे. आता ह्या वैवस्वत स्वयंभूव मनू हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि ह्या भूमीवरचा पहिला सम्राट आहे, हा पहिला राजा आहे. शतरूपा ही त्याची पत्नी आहे आणि त्यांना जी मुलं आहेत ती प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन मुलगे आहेत. आता त्याचा पुढे त्यांनी वंश दिलेला आहे आणि ह्याही वंशामध्ये आपल्याला जाण्याचं काही कारण नाही. त्याचं कारण असं की एक यशस्वी राजांची क्षत्रियांची परंपरा त्या स्वयंभूव मनूपासून निर्माण झाली असं पुराणांना आपल्याला सांगायचं आहे. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ कोकीसरे या नावाचं एक गाव होतं। तिथे बावडेकर या नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता। तो पुराण सांगायचा। दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पूजलेलं होतं। त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती। अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं आणि जमेल तेवढी त्यांची अंतःकरणपूर्वक सेवा करायची, कदाचित आपलं कल्याण होईल, बरे दिवस येतील, असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहतं गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटात आला। तिथेच त्याने बिराड केलं। नित्य सकाळ आणि संध्याकाळ स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि माधुकरी मागून जगायचं एवढा त्याचा परिपाठ होता। ब्राह्मणाच्या मनात आलं की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामींची काहीच सेवा करत नाही, म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचं स्वतःशी ठरवलं। आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकऱ्यांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला। स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली। तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, हा उद्योग करायला तुला कोणी सांगितलं? उठ, चालता हो पाहू। ब्राह्मण चमकला, त्याला आश्चर्य वाटलं। स्वामींची आज्ञा पाळणं तर क्रमप्राप्तच होतं। तो उठला, पुन्हा दुसऱ्या दिवशी आला, पुराण सांगू लागला। स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिलं। परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी मात्र सोडायची नाही असं मनाशी ठरवलं। 6 महिने झाले, एक क्षण सुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभं केलं नाही। पुराणिक बुवा म्हणू लागले, काय पाप केलं आहे कळत नाही, स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्वांना जवळ करतात, मला पाहिल्यावर मात्र ते मला घालवून देतात, मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही, म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असं ठरवलं, स्वामींना माझी सेवा मंजूर नाही। ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। सेवेकरी म्हणू लागले, ही गेल्या काही जन्मातली पातकं तुम्हाला भोवत आहेत। बुवांना खूप वाईट वाटलं। साक्षात श्री दत्तावतारी स्वामी समर्थ यांना मी नकोसा झालो आहे या विचाराने त्यांच्या मनाला खूप त्रास झाला होता। 6 महिन्याच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हतं। बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले। त्यांची बेचैनी मात्र खूप वाढली।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे। भगवंताचं नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यांना अश्रूच्या धारा लागायला हव्यात। ज्यांच्या डोळ्यात भगवंत जाणीवेचे अश्रू आहेत तो भाग्यवान साधक। भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो, परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्या जवळ अष्टौ प्रहर उभा राहतो। त्यासाठी मन प्रथम नामातच रमावं लागतं। जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1